एफ एम रेनबो 107.1 MHz. आणि आपण नेहमीप्रमाणेच शब्द, काही शब्द आपण जे फार सहज वापरतो पण त्यांचा मूळ अर्थ शोधण्याचा प्रयत्न क्वचित करतो.

त्या शब्दाकडे येणार आहोत. रामायणातलं अत्यंत महत्त्वपूर्ण पात्र म्हणजे सीता. आता सीता ह्या शब्दाचा अर्थ जर शोधला आपण, तर नांगर चालवल्यामुळे भूमीवर उमटणारी रेषा, तिला सीता असं म्हटलं जातं. आणि भूमी नांगरतानाच सीता मिळाली म्हणून भूमिकन्या असलेली ती सीता. त्यामुळे एक नाव सीतेचं हे असं. जनकाने तिला आपली कन्या मानली त्यामुळे जानकी. जनक हा विदेह देशाचा राजा म्हणून वैदेही. आणि विदेहाचं दुसरं एक नाव म्हणजे मिथिला नगरी त्यामुळे मैथिली. ही सगळी जी सीतेची नावं आहेत त्या नावाच्या मागचा अर्थ थोडासा उलगडण्याचा प्रयत्न केला. वंदन कार्यक्रमात 107.1 MHz वर.

एफएम रेनबो 107.1 MHz ज्यांनी आत्ताच रेडिओ ऑन केलेला आहे अशा मंडळींसाठी आपण सकाळपासून दासरामाचा हनुमंत नाचे जय जय बजरंग असा हा एकच श्री हनुमान कैवारी हनुमान आणि आता सांग मला हनुमंता अशी सगळी गाणी ऐकलेली आहेत. बऱ्याचदा असं होतं की आपण उशिरा रेडिओ ट्यून केल्यानंतर आपल्याला आधी कोणती गाणी लागलेली आहेत हे माहिती नसतं आणि त्यामुळे मग अरे आज शनिवार आहे आणि हनुमानाचं गाणं का लावलं नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरं, नेहमीप्रमाणेच वळूया आता बोधकथेकडे. आजची बोधकथा म्हणत असताना निसर्ग नियम आहे हा किंवा निसर्ग क्रम आहे, त्यात काही वेगळं नाही आहे, पण मला असं वाटतं की शिकण्यासारखं खूप काही आहे. एका अशा विराण वाळवंटामध्ये कुणीतरी प्रवासी जात असताना त्याच्या थैलीतून बियांचे म्हणजे बीचे काही दाणे बियाणं हे खाली त्या वाळवंटात पडलं. त्यातलं एक बी असं गडगडत गडगडत खाली गेलं. त्याच्यावर वाऱ्याने खूप सारे वाळवंटातल्या वाळूचे थर जमा केले आणि हे बी कुठंतरी खाली गेलं. इतर सगळ्या ज्या काही बिया सांडल्या त्यांनी बहरण्याचा मोठं होण्याचा नादच सोडून दिला, पण हे बी मात्र आतून खूप मनापासून त्याची इच्छा होती की आपण या वाळवंटात पडून आपलं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा बहरून वर यावं. आणि त्यामुळे त्या बीने खूप मनापासून प्रयत्न सुरू केले की मला वर यायचं आहे, मला बहरायचं आहे, मला वर येऊन फुलायचं आहे. पण नेमकं झालं होतं असं की वर खूप सारी वाळू तर होतीच आणि नेमका कुठून तरी एक गडगडत आलेला भला मोठा दगड हा त्या ठिकाणी होता. त्या बीने प्रयत्न केला, पण वर जात असताना वर आपण फुलून यावं यासाठी जात असताना जेव्हा लक्षात आलं की इकडे एक भला मोठा दगड आहे आणि याचं काहीच होऊ शकत नाही, इथे आपल्याला वर जाणं शक्यच नाही, ते बी खूपच निराश झालं, नाराज झालं आणि आता काय बरं करावं, वर तर आपण जाऊ शकत नाही, प्रयत्न सोडले नाहीत त्या बियाण्याने. आणि मग चला आपण आपली

0: मुळं खाली पसरवूया, खाली जाऊया, म्हणून बियाणाने वरच्या जाण्याच्याऐवजी खाली आपल्याला जितकं शक्य असेल तितकं जाण्याचा प्रयत्न केला. हळूहळू ते बी आपल्या सगळ्या छोट्या छोट्या हातपायांसह खाली खाली पसरण्याचा प्रयत्न करत नेमकं अशा एका भूगर्भ जलापर्यंत पोहोचलं जिथे पाण्याचा थेंब त्या मुळांना लागला आणि बी खुश झालं की चला किमान वर जाऊ शकत नाही तर खाली जाऊन तरी आपण आपली मुळं छान पसरवूया. आणि त्यामुळे त्या बीने त्या पाण्यामध्ये स्वतःला बहरवायला पसरवायला सुरुवात केली. पण ह्या घडलेल्या गोष्टीवर समाधानी राहणारं बी नव्हतं. ते मनात खंत होती, मला वर नाही जाता येत आहे, पुन्हा प्रयत्न करून बघायचा का. म्हणून पुन्हा वर जाण्यासाठी त्या बीने प्रयत्न सुरू केला. दगड तर तिथेच होता, तो हललेलाच नव्हता, पण यावेळेला मात्र काहीतरी वेगळं झालं. जात असताना त्या बीच्या लक्षात आलं की दगड जरी तिथेच असला तरी बाजूला एक फट तयार झालेली आहे आणि त्या फटीतनं आपण बाहेर पडू शकतो का. यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. खाली तर सगळी मुळं अशी पसरवलेली होती स्वतःची, आता त्या फटीतून बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि तो यशस्वीही झाला. हळूच फटीतनं हे बी बाहेर आलं. बाहेर आल्यानंतर ऊन, वारा, पाऊस आणि खाली तर पाणी होतंच, त्यातनं ते बहरत बहरत त्याचं रूपांतर एका छान अशा झाडामध्ये झालं. तो वृक्ष झाला, तो बहरत होता आणि बहरत असताना त्याने बघितलं तर आजूबाजूला काही दूरवर त्याला त्याचे स्वतःचे सगळे सोबती दिसले. आता यांच्याशी आपण कसं बरं छान जुळून घ्यायचं असा विचार करत असतानाच त्या रात्री प्रचंड मोठं वादळ आलं आणि त्या वादळानंतर स्वतःला झाकून घेतलेलं मुख ज्यावेळेला त्या झाडाने वर करून बघितलं तर सकाळी बाकीची सगळी झाडं जमीनदोस्त झालेली होती, मात्र हे झाड अजूनही तसंच उभं होतं. थोडंसं वाकलं होतं पण उभं होतं. आणि ते पाहिल्यानंतर त्याला प्रश्न पडला, अरे इतर सगळेजण तर असे नामोशेष झालेत, मी मात्र असाच राहिलो, हे कसं बरं घडलं. तेव्हा बाजूच्या दगडाने सांगितलं, तुझी जिद्द, तुझे प्रयत्न मी पाहत होतो. तुला वर येणं शक्य नाही म्हटल्यावर तू खाली जी मुळं पसरलीस त्यातनं स्वतःला इतक्या छान पद्धतीने ताकदीने तू स्वतःला तिथं स्थिरस्थावर केलंस की त्यामुळे ह्या वादळात ज्याची मुळं घट्ट असतात तो कधीच उन्मळून पडत नाही आणि म्हणून तू तसाच राहिला. अर्थातच पूर्वी बी असलेल्या आणि आता वृक्ष झालेल्या त्या झाडाला बऱ्याच गोष्टी समजल्यात आणि मला वाटतं आपल्यालाही या बोधकथेचा अर्थ वेगळा उलगडून सांगायची गरज नाही आहे. आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीत अनेकदा आपल्याला हवा असलेला मार्ग सापडत नाही, थोडासा धीर धरावा. त्या बियाणाने इतके दिवस वाट पाहिली तसा थोडासा पेशन्स हवा आणि त्याच्यामध्ये नुसतं शांत राहण्याऐवजी अन्य मार्ग चोखाळत राहावेत. जसे त्याने आपली मुळं पसरलीत खाली आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला हवा तो मार्ग सापडतो त्यावेळेला बहरणं अधिक सोपं असतं. खूप मोठी होती थोडीशी गोष्ट, पण इतकी आणि ही ना ॲनिमेटेड रूपामध्ये उपलब्ध आहे यूट्यूबवर, तर ते ॲनिमेशन जाम गोड आहे, जर जमलं तर नक्की बघा. आणि याच नोटवर थांबतोय आपण आपल्या वंदन कार्यक्रमापुरतं. एक खूप छान असं हे गाणं आपल्या सोबतीला मी देते आहे आणि त्यानंतर 6 वाजता दिल्ली केंद्राहून होणारं बातमीपत्र ऐकल्यानंतर 6:05 पुन्हा भेटूया याच वाहिनीवर FM रेनबोवर रेनबो फंडे या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐका ऐकत रहा 107.1 MHz.
1: करी दगडाचा देव छन्नी हातोळ्याचा घावं.

अनेक श्रोत्यांनी आपल्याला विचारलं आहे की काय नावाने यूट्यूबवर सर्च करायचं. युअर स्ट्रगल इज युअर पॉवर, द सीड दॅट नेवर गेव अप. इंग्रजी कथा आहे, युअर स्ट्रगल इज युअर पॉवर, द सीड दॅट नेवर गेव अप. FM रेनबो, आपण ऐकत आहात 107.1 MHz.

0: Monday, Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day.
0: Musical Saath, Real Life Baat, Cinema Natak, Bhatkanti Khaas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
0: बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर एफ एम रेनबोवर 107.1 MHz रेनबो फंडे या कार्यक्रमात. आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी याद

आणि आता जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, किमान तापमान 29 अंश सेल्सिअस, आणि सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 30 अंश सेल्सिअस, आर्द्रता 73%. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा, आकाश अंशतः ढगाळ राहील, अपेक्षित कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, अपेक्षित किमान तापमान 29 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना, दक्षिण गुजरात आणि पाकिस्तान समुद्र किनारी भाग, त्याचप्रमाणे उत्तर अरबी समुद्र, सोमालिया समुद्र किनारी भाग, दक्षिण पश्चिम अरबी समुद्री भाग, या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या दरम्यान मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी समुद्रात नेऊ नयेत अशी सूचना करण्यात येत आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा, आकाश अंशतः ढगाळ संभवत आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

इवाना, आपल्या चाणाक्ष श्रोत्यांनी ही सगळी गाणी ऐकल्यानंतर निश्चितच विषय नेमका कोणता आहे हे ओळखलं असेलच. पण त्यात थोडंसं कहाणी में थोडासा ट्विस्ट है. अर्थातच घर आणि घराशी संबंधित गाणी असणार का असा प्रश्न आपल्या श्रोत्यांनी आपल्याला विचारलेला आहे. तर घराकडे किंवा घरावर आधारित गाणी अशा आज आपण नाही घेणार आहोत, पण आपल्या आसपास म्हणजे घर म्हटल्यानंतर ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींकडे बघत असताना आपण बऱ्याच असं म्हणतो की घर म्हणजे फक्त हे नाही, घर म्हणजे फक्त ते नाही. पण जरी आपण असं म्हटलं तरी सुद्धा घराची दारं, खिडक्या, घराचं छप्पर, घराच्या भिंती, घरात असणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी की ज्याच्यामुळे त्या वास्तूला आपण घर म्हणतो, तर त्यावर आधारित गाणी किंवा त्यावर आधारित काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये. मंडळी, दरवाजा म्हणजे मुळातच एखाद्याच्या घरात शिरत असताना सगळ्यात दर्शनी कोणती गोष्ट असेल तर घराचा दरवाजा. माणूस जेव्हा डोंगरातल्या गुहेच्या प्रवेशस्थानी एक मोठा दगड ठेवून रात्रीच्या वेळी झोपताना वन्य श्वापदांपासून आपलं रक्षण करत होता, अगदी तेव्हापासून ही दरवाजा नामक संकल्पना आपल्या घराच्या आसपास आली. त्यानंतरचं मग जे नवाश्म युग होतं त्यात माणूस त्याचा तंबू असायचा आणि त्याच्यासमोर कातड्यांचा पडदा लावून दाराची योजना करायचा. त्याच्या पुढे गेल्यानंतर मग झोपडीत तोंडाशी वाळलेल्या पाला पाचोळ्यामध्ये चटई वजा झडप विणून बसवूया ही संकल्पना त्याला सुचली आणि तिथून ही दरवाजा नामक जी कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, ती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये रुजली. आता आज सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं दरवाजे इतके

लोकांचे फॅन्सी असतात, त्याच्यावर काय काय काय काय वगैरे बरेच सारी कोरीव काम वगैरे केलेलं असतं, विशिष्ट लाकडाचा वापर केलेला असतो. भारतीय जर आपण दरवाजे बघितलेत तर द्वारशाखा हा एक ही एक संकल्पना आहे आपल्या मंदिरांच्या दरवाजांमध्ये, आणि त्याच रचनेवर आधारित आपल्या घराचा दरवाजा असला पाहिजे असं साधारणपणे घराच्या मालकाला वाटत असतं. गुप्त आणि वाकाटकांचा जो काळ होता त्या काळामध्ये ही लाकडी आणि कोरीव काम असलेले दरवाजे वगैरे ही संकल्पना आपल्याकडे आली, आणि मकर तोरणं ती कोरण्याची पद्धत सुरू झाली. मकर तोरण म्हणजे दोन मगरींचं तोंड असलेला कमानीदार भाग. आणि त्यानंतर आता आपण स्लायडिंगचे दरवाजे बघतो, डबल डोर वगैरे सगळ्या सगळ्या सगळ्या गोष्टी आल्या, पण दरवाजा ही घराची ओळख असते. म्हणजे कित्येक घरांच्या दारावर राम राम या बसा पाहुणं असं वगैरे काहीतरी लिहिलेलं असतं, किंवा घर आपलंच आहे, ते आतिथ्यशील वाटतं घर आपल्याला. कित्येकांच्या घराच्या बाहेर दरवाजावर जे स्टिकर लावलेले असतात त्यातनं आतमध्ये घरात कोणत्या दैवताची पूजा अधिकतर होते याचीही आपल्याला प्रचिती येत असते. सध्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या नोंदणीसाठी मंडळी येतात आणि मग खडूने आपल्या दरवाजावर काहीतरी नंबर लिहून जातात. शहरी भागामध्ये किंवा अगदी ग्रामीण भागात सुद्धा त्या दरवाजांवरती लिहिलेले नंबर हे सुद्धा एक त्या दरवाजाला वेगळेपण देत असतात. घराच्या दर्शनी भागामध्ये अनेकांच्या वर गणपती असतो किंवा पंचमुखी मारुती असतो, त्यातनं ते घर नेमकं कोणत्या आस्था बाळगतं याची आपल्याला कल्पना येत असते. तर असेच घराचे हे जे वेगवेगळे भाग आहेत, म्हणजे दरवाजा तर आहेच पण तसेच इतर भाग ज्याच्यानी घर बनतं खऱ्या अर्थाने, तर त्याच सगळ्या भागांवर आधारित असलेली गाणी आज आपण ऐकणार आहोत FM रेनबोवर, रेनबो फंडे या कार्यक्रमात. आता इथं मी ज्या वाळलेल्या पानांपासून बनवलेल्या चटईचा उल्लेख केला होता, ज्याला आपल्याकडे म्हणतात ताटी, तर गाणं कोणतं ऐकवणार आहे मी आपल्या लक्षात आलं असेलच, तर ऐकूया हे गीत.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.
1: नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो.
2: पर दरवाजाकडनं आता थोडंसं पुढे वळूया आणि खिडकीकडे जाऊया. घराची खिडकी म्हणजे आपण काय विचार करणार किंवा आपल्या आयुष्यामध्ये कोणते अनुभव आपल्या वाट्याला येणार, दृश्य अनुभव, हे ठरवण्याचं काम खिडकी करत असते. दरवाजा बऱ्याचदा बंद असतो पण खिडक्या उघड्या असतात आपल्या, किंवा खिडकी जरी उघडी नसली तरीसुद्धा त्यातनं बाहेरचं जग पाहण्याची आपल्याला एक थोडीशी सोय असते. आता तर सगळ्या अशा काचेच्या वगैरे खिडक्या आल्यामुळे पलीकडचं सगळं स्वच्छ स्पष्ट दिसतं. मग तुम्हाला तुमच्या खिडकीतनं काय दिसणार, त्यातनं तुमच्या जगण्याचा सगळ्या गोष्टी, जगण्यातल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी या निर्धारित होत असतात. अश्मयुगात माणूस ज्या वेळेला गुहेत राहायचा तेव्हा डोंगर कपारातल्या नैसर्गिक जे झरोके असायचेत तसंच गुहेचं जे प्रवेशद्वार होतं त्यातनं हवा आणि सूर्यप्रकाश आत यायचा आणि तेवढा त्याच्यासाठी पुरेसा होता. नवाश्मयुगामध्ये मग त्याने तंबू किंवा झोपडीसाठी झडपा बांधल्या की जेणेकरून घरामध्ये प्रकाश, वारा सगळं काही येऊ शकेल. काही ठिकाणी जिकडे तापमान जास्त असायचं अशा ठिकाणी छत उंचावर असायचं आणि मध्यवर्ती खांब इतर खांबांपेक्षा उंच असायचे. त्यावेळेला त्या मधल्या जागेत दगडी जाळ्या बसवल्या जायच्या ज्यामुळे प्रत्यक्ष सूर्यकिरण आत येणार नाही पण भरपूर उजेड हवा आतमध्ये येईल आणि तापमान नियंत्रित राहील. म्हणजे ही आयडियाची कल्पना माणसाला किती आधीपासून उमगली, पण या खिडकीतनं आपल्याला किती म्हणजे निसर्गाशी आपला एक धागा जुळलेला राहतो. घरात खिडकीत जर दार एखादं झाड असेल तर ते झाड, त्या झाडावरचे पक्षी, त्यांचा किलबिलाट आपल्या जगण्याचा भाग होऊन जातो, नाही का? तर अशी ही खिडकी, घराचे वेगवेगळे भाग आणि त्यावर आधारित असलेली गाणी आज आपण पूर्वार्धामध्ये ऐकणार आहोत, त्याबद्दल बोलणारही आहोत. एक छोटासा व्यावसायिक विराम यानंतर आणि मग पुन्हा भेटूयाच FM रेनबोवर 107.1 MHz वर.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी.

बापरे, 800 खिडक्या आणि 900 दारं असलेल्या घराची कल्पनाच आपण करू शकत नाही, नाही का? किती गोंधळ होईल. पण आजही गावातल्या ठिकाणी अशी घरं आपल्याला दिसतात की जिथे अगणित खिडक्या, अगणित दरवाजे, आणि त्यात वैशिष्ट्य असं की एखादा दरवाजा हा वर्षानुवर्ष बंद असतो आणि त्याच्या आत काय आहे ह्याची उत्सुकता, म्हणजे लहान वयात तर ह्या दरवाजाच्या पाठी काय आहे, मग त्याच्याबद्दल घडलेल्या मनघडण कहाण्या सगळ्या, की त्या दरवाजाच्या पाठी अमुक आहे म्हणून तो उघडू नका, तमुक आहे म्हणून उघडू नका, ही पण गंमत असते नाही. म्हणजे खूप साऱ्या खिडकी आणि दारं असलेल्या घरात राहणं ही पण एक मज्जा आहे. बरं, या खिडकी दारानंतर, म्हणजे नंतर नाही, त्याच्या आधीच खरं तर घर म्हणत असताना पहिले तर भिंती उभ्या राहतात घराच्या, आणि घराच्या भिंती उभ्या राहिल्यानंतर घर उभं राहत असतं, नाही का? आपण असं म्हणतो की भिंतींनाही कान असतात वगैरे वगैरे, पण घराच्या या भिंतींची पण आपली एक गंमत असते. म्हणजे घर मातीचं असून दे, सिमेंटचं असून दे, दगडी असून दे, किंवा आणखीन कोणतंही असून दे, काही भिंतींशी आपलं नातं असतं. म्हणजे घरातल्या एका विशिष्ट कोपऱ्यात भिंतीवर तुम्ही चितारलेलं काहीतरी चित्र असेल, खरवडलेली ती भिंत असेल, खरवडण्यातनं तयार केलेला आकार असेल, ह्या सगळ्या गोष्टींशी आपलं नातं असतं. आणि त्यामुळे म्हणजे तुमच्या बाबतीत हे घडलेलं आहे की नाही माहीत नाही, माझ्या लहानपणी घराला रंग काढायचा म्हटला की बाकी सगळे खुश असायचेत आणि मला फार वाईट वाटायचं, कारण ही सवय होती भिंतीचा एक कोपरा असा नखांनी खरवडून तिथे आपल्या आपल्या नक्षी काढायच्या, आणि मग भिंतींना रंग मारणार म्हटल्यावर आपलं नक्षीकामसुद्धा जाणार, याच्यामुळे थोडंसं वाईट वाटायचं. विचित्र असलं तरी हे अनेकांनी केलेलं असतं, नाही का? तर अशा या घराच्या भिंती आणि मग त्यांची वेळेनुसार होणारी सजावट असेल किंवा वर्षानुवर्ष त्या तशाच ठेवणं असेल, त्या भिंतींच्या रंगाशी किती नातं असतं आपलं. म्हणजे एखाद्यांच्या घरी आपण काही वर्षांनी गेल्यानंतर, जर आधी आपण तिथे गेल्यावर घराला विशिष्ट रंग असेल भिंतींना आणि तो रंग बदललेला असेल, तर ते घर काही वेळेला परकही वाटू शकतं, परकं वाटण्याचीही शक्यता असते. किंवा एखाद्या रंगाशी नातं जुळलेलं असतं भिंतींच्या घरातल्या, आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा अगदी रंगकाम करता त्याच्यानंतर वाटतं नाही पहिलाच रंग बरा होता, कारण त्या रंगाची सवयसुद्धा कित्येकदा झालेली असते, नाही का? तर अशा या घराच्या भिंती की ज्या उभं करतात घर खऱ्या अर्थाने, आज ज्यांनी आत्ताच रेडिओ ट्यून केला आहे त्यांच्यासाठी घराचे वेगवेगळे अवयव असं म्हणूया आपण, खरं तर घराची वेगवेगळ्या घरातल्या गोष्टी, खिडक्या, दारं, भिंती, छप्पर यावरची आधारित गाणी आपण ऐकत आहोत FM रेनबोवर, रेनबो फंडे या कार्यक्रमात. पुढचं गाणं मात्र बिनभिंतींचं आहे, ऐकूया.

आपल्या श्रोत्यांना आपल्याला सांगावं असं वाटतंय की घर हा आपला आजचा विषय असला तरी घरावरची गाणी आपण ऐकत नाही आहोत. घराचे वेगवेगळे भाग, त्या भागांवरची गाणी ऐकवण्याचा थोडासा प्रयत्न आहे. बरं, या भिंती म्हणजे बऱ्याच जणांनी आपल्याला भिंतींशी असलेलं नातंसुद्धा सांगितलेलं आहे. अनेकांना ही पण सवय असते नाही, भिंतीला पाठ लावून बसल्याशिवाय, विशिष्ट भिंतीला बरं वाटत नाही, किंवा काहींना तर आडवं

भिंतीला पाय लावायची सुद्धा सवय असते. या पलीकडे घराचं छप्पर ते तर तितकंच महत्वाचं नाही का. शहरी भागामध्ये घराचं छप्पर जे काही बिल्डरने बांधून दिलेलं आहे ते, पण ज्यांची स्वतःची घरं आहेत, आपल्याला इथे बऱ्याच श्रोत्यांचे मेसेजेस आहेत की आमचं स्वतःचं घर आहे, आणि रश्मिताई तुम्ही हे जे सगळं म्हणता आहात हे इतकं छान आहे की घराच्या भिंती वगैरे वगैरे, पण जर स्वतःचं घर असेल तर मेंटेन करत असताना ते घर सांभाळताना खूप नाकीनऊसुद्धा येतात, हा एक वेगळा मुद्दा. तर ह्या घराचं छप्पर, त्या घराच्या छपऱ्याला आपण सगळेजण भूगोलात ते सगळं शिकलेले आहोत. कोकणामध्ये उतरती घरं, उतरत्या झापा ची घरं असतात, आणि बाकीच्या भागांमध्ये अमुक अमुक घरं असतात वगैरे वगैरे. पण एकूणच जर घराचा आपल्या डोळ्यासमोरचं जे आदर्श घर आहे, तुमच्या डोळ्यांसमोरचं कसं आहे माहीत नाही, पण माझ्या घराच्या आदर्श घराच्या प्रतिमेमध्ये ते घर कौलारू असणार. ती कौलं हा सुद्धा त्या घराचाच एक भाग असतो. म्हणजे जाणीवपूर्वक ग्रामीण भागामध्ये माझघरात किंवा एखाद्या खोलीमध्ये असं एक कौल काढलेलं असतं आणि तिथं तो काचेचा भाग लावलेला असतो, त्यातनं येणारा तो एकच प्रकाशाचा कवडसा, ती तिरीप त्या संपूर्ण खोलीला असं एक जादूई करत असते. तर ह्या कौलांची पण आपली आपली गंमत आहे. बरं, इतकी वर्ष मला खरंच सांगते की कौलारू घर म्हटल्यानंतर कौलं बाजारात जायची, विकत आणायची वगैरे वगैरे, पण त्याच्यामागे किती मेहनत असते हे माहिती नव्हतं. आत्ता हा अगदी बरोबर आत्ता हा काळ सुरू आहे की पाऊस थोड्या दिवसांनी येऊ घातलेला आहे, त्यामुळे घरोघरी कौलांची शाकारणी सुरू झालेली आहे की जी कौलं आहेत ती काढायची, त्यातली फुटकी तुटकी फेकून द्यायची, नवी कौलं तिकडे बसवायचीत, आणि मग कौलं शाकारायची म्हणजे उलटीसुद्धा ती करायची, थोडीशी त्याच्यावरचा सगळी कचरा बिचरा साफ करायचा. अशा वेळेला वर्षानुवर्ष जी कौलं आहेत त्यांच्यावरती त्या पावसामुळे उन्हामुळे वाऱ्यामुळे एक असा हिरवट रंग जमा झालेला असतो, आणि मध्येच जेव्हा आपण अशी ती नवी कौलं घुसवतो त्यात घर वेगळंच दिसायला लागतं. यामध्ये म्हणजे मध्यंतरी एका ग्रामीण भागातच जाण्याचा योग आला होता, आणि मग त्यावेळेला त्या मंगलोरी कौलांबद्दल मी इतकं ऐकलंय, मला इतके दिवस हा मंगलोरी कौलांचं घर आहे वगैरे ठीक आहे, पण काय एवढं विशेष काय असतं त्याच्यात, तर छान जाड असतात ती आणि बरीचशी कठीण असतात, शिवाय त्याच्यासाठी जी माती वापरलेली असते मंगलोरी कौलं बनवण्यासाठी तर ती खूप वेगळी असते, आणि ही मंगलोरी कौलं भाजण्यासाठी सुद्धा भट्ट्या ज्या असतात त्या वेगळ्या असतात, त्यामुळे ही कौलं इतरांपेक्षा पुष्कळ घट्ट मजबूत होतात आणि त्यांचा आकार अगदी ठराविक असतो, त्यामुळे ती छपरावर अशी मस्त जुळवून बसवता येतात. असं म्हणजे त्या गृहस्थांनी मला असं सांगितलं की मंगलोरी कौलं घेण्यासाठी मी आग्रही याकरता असतो की उद्या इकडं येऊन वानरं नाचलीत किंवा एखादा माणूस जपून जरी चालत गेला तरीसुद्धा कौलं तुटत नाहीत, विस्कटत सुद्धा नाहीत. शहरी भागात जिथे रेडीमेड छप्पर डोक्यावर आहे अशा मंडळींना हे सगळं कौलांचं आख्यान ऐकून मी अवाक झाले की अरे बापरे, म्हणजे ह्याच्या मागे सुद्धा इतकं सगळं शास्त्र असतं. तर घराचं हे छप्पर आणि त्याच्यावरची कौलं, कितीही स्लॅबची घरं आलीत आणि कितीही वेगवेगळ्या प्रकारचं छप्पर आलं तरी सुद्धा कौलारू घरांची जी गंमत आहे तुम्ही ओळखलं असेल गाणं कोणतं, म्हणजे हेच गाणं आपण ऐकू शकतो आता यानंतर इतकं सगळं बोलल्यावर. मालती पांडे यांचा स्वर FM रेनबोवर 107.1 MHz वर.

दारं, खिडक्या, भिंती, कौलं, छप्पर सगळं झालं नाही का? त्यानंतर घराचा उंबरा. आता उंबरा म्हणत असताना त्याला इतके सगळे वेगवेगळे संदर्भ आहेत, सांस्कृतिक संदर्भ आहेत, मानसिक संदर्भ आहेत. म्हणजे तिने उंबरठा ओलांडला ह्याला सुद्धा एक वेगळा अर्थ आहे, किंवा उंबरठा ओलांडून घरात येणं हा सुद्धा एक वेगळा संदर्भ आहे. आपल्याकडे शहरात जो काही बिल्डर जसा काही आपल्याला उंबरठा देतो तसा, पण अगदी जाणती माणसं तरीही सांगतात की उंबरा हा थोडासा वर असायला हवा. उंबरा लाकडीदाराच्या चौकटीत खालच्या बाजूला बसवलेलं जाड रुंद सपाट लाकूड, अशी व्याख्या आहे त्या उंबऱ्याची. तर ह्याला उंबरा किंवा उंबरठा आपण जे म्हणतो ना, तर त्याला उंबरा म्हणण्याचं कारण पूर्वीच्या काळामध्ये उंबराच्या खोडापासून हा उंबरठा बनवला जायचा, म्हणून उंबरा असं नाव पडलं त्याला. त्यानंतर आपण सगळेच जाणतो नववधू उंबरठ्यावर ठेवलेलं माप ओलांडून घरामध्ये प्रवेश करते. एकेकाळी असं म्हटलं जायचं ना की हजार उंबऱ्यांचं गाव, म्हणजे गावातली एकूण घरं त्या उंबरठ्यांवरनं मोजली जायची, हजार उंबऱ्यांचं गाव. तर ही एक महत्त्वाची गोष्ट. आणि मराठी रूढी परंपरेप्रमाणे बऱ्याचदा उंबरठ्याला पैशांची नाणी लावलेली दिसतात. लक्ष्मीचं आगमन व्हावं हा त्यामागचा एक अत्यंत महत्त्वाचा हेतू असा हा उंबरठा. म्हणजे मी अशीही माणसं बघितली आहेत की जी रोज सकाळी उठल्यानंतर उंबरठ्याची सुद्धा पूजा करतात. म्हणजे गोपद्म काढणं किंवा लक्ष्मीची पावलं त्यांची रांगोळी वगैरे काढणं हा तर भाग झालाच, पण उंबरठ्याची पूजा हा एक स्वतंत्र भाग. आवर्जून जपणारी मंडळी पाहिलीत की घरातल्या या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये उंबऱ्याचं महत्त्व सुद्धा लक्षात येतं. एक छोटासा व्यावसायिक विराम, छानसं गाणं, त्यानंतर पुन्हा भेटूया रेनबो फंडेमध्ये.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

असा हा उंबरठा ओलांडून घराच्या बाहेर पडल्यानंतर घराची खरी किंमत कळते. आज घराचे सगळे अवयव, एक दारं, खिडक्या, भिंती, छप्पर, कौलं आणि ह्या सगळ्याबद्दल, उंबरठ्यापासून सगळ्याबद्दल बोलत असताना, आता हे ही चैनच म्हणायला हवी आताच्या काळामध्ये, घराचं अंगण. घराचं अंगण हा सुद्धा घराचा एक अविभाज्य भाग असतो, किंबहुना घराच्या अंगणावर एक स्वतंत्र आपल्याला कार्यक्रम करता येईल इतकं बोलण्यासारखं आहे. पण ही अंगणंसुद्धा किती वेगळी वेगळी, नाही का? म्हणजे अनेक घरांमध्ये पुढचं अंगण आणि मागची पडवी इतकं सुख, आणि त्यात पुढचं अंगण म्हणजे सगळ्या औपचारिक गोष्टी करणारं, पाठची पडवी मात्र अनौपचारिक आणि आपल्याला हवं तसं मनसोक्त घर अनुभवायला देणारी. आणि म्हणूनच इंदिराबाईसुद्धा, इंदिरा संतसुद्धा अंगणाचं वर्णन करताना इतक्या हरवून जातात, अंगणात वृक्षवेली झरे ऊन पानातून दारापर्यंत पोहोचली जाळीदार पखरण, काम तसंच टाकून उभी दाराशी राहते छाया प्रकाशाची फुले डोळाभर साठविते, अंगणात वृक्षवेली मागे पश्चिम केशरी पाना फांद्यांतून उभी उभी द्वारका दुसरी, घरी भरतो काळोख नाही भान हे मनात तप्त सोनियाची धूळ मीही भरते भांगात, येती वारियाच्या लाटा झिम्मा चालतो फांदींशी कधी ढळावीत फुलं कधी लवावी मुळाशी, उभी राहून प्रसन्न त्यांचं झुलण पाहते माझा झुलतो पदर मीही लईत वाहते मीही लईत वाहते. असं अंगण शहरात नाही पण किमान गावी तरी आपल्याला मिळावं, लाभावं हीच मनापासून इच्छा

रवींद्र वाघमारे आपल्याला सांगतायत की इटलीला ते गेले होते तर तिथल्या घराचे दरवाजे आणि खिडक्या यांचे जवळपास 300 फोटो काढून ते घेऊन आले होते. तर प्रबोध कुटुंबे यांनी आपल्याला सांगितलंय की त्यांचं पारंपरिक जे घर आहे त्याला 29 दरवाजे आहेत आणि ओटीवर कोण बसलंय हे स्वयंपाकघरातल्या स्त्रीला कळावं म्हणून एक खास छोटी खिडकी तिकडे बांधलेली होती आणि तिला जावई खिडकी असं नावही होतं, बरं का. आणि नवं घर बांधत असताना आजही ही खिडकी त्यांनी जपलेली आहे, हे महत्त्वाचं आहे, नाही का. ज्यांची अशी पारंपरिक खूप सुंदर घरं ज्यांना लाभलेली आहेत. बरं, ह्या सगळ्या घरांमध्ये सगळे अवयव घराचे तपासून बघितलेत, एक थोडंसं राहिलं माडीची घरं. ज्यांना माडीचं घर लाभलेलं आहे त्यांचं बालपण काय अफाट आणि सुंदर गेलेलं असेल, नाही का. या माडीच्या घरामध्ये त्या माडीवर काय नेमकं आहे, म्हणजे बऱ्याचदा घरातली वयस्कर किंवा घरातली जी पोक्त माणसं आहेत तर त्यांना ती माडीचा तो भाग सगळा दिलेला असायचा, पण त्या माडीच्या आत जाण्यासाठी असणारा जिना आणि मग वसंत बापटांची ती कविता आपल्याला आठवते, कळले आता घराघरातून नागमोडीचा जिना कशाला, एक लाडके नाव ठेवनी हळूच जवळी ओढायाला, जिना असावा अरुंद थोडा चढण असावी अम्मळ अवघड, कळूनही नच जिथे कळावे अंधारातील अधीर धडधड, मूक असाव्या सर्व पायऱ्या कठडाही सोशिक असावा, अंग लगीच्या आधारास्तव चुकून कोठे पाय फसावा, जिना असावा असाच अंधा कधी न कळावी त्याला चोरी

जिना असावा मित्र इमानी, कधी न करावी चहाड खोडी। मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे, पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणावळणावरी हसावे, पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणावळणावरी हसावे। असं माडीचं घर म्हणजे एक आणखीन धमाल, नाही का? असे हे सगळे अवयव खरं तर आणखीन विस्ताराने तपासता आले असतेत, पण घड्याळदादा म्हणत आहेत ताई आवर्त घ्या, त्यामुळे आता वेळ झाली आहे या पूर्वार्धापुरतं इथंच थांबायची। आपलं घर माडीचं असून दे, कौलारू असून दे अथवा नसून दे, ज्या घरात जिथे राहतो त्या घराच्या या प्रत्येक अवयवावर, त्या दरवाजावर, त्या उंबऱ्यावर, त्या भिंतीवर, त्या खिडकीवर, त्या छपरावर मनापासून प्रेम करत राहूया, घरावर प्रेम करत राहूया, आणि कधी ना कधी आपल्या स्वप्नातलं घर नक्की साकारेल या आशेवरही राहूया, असा आशावाद बाळगूया। याच नोटवर थांबतोय आपण पूर्वार्धामध्ये। बऱ्याच जणांनी ज्या गाण्याची फरमाईश केली, मला वाटतं सगळ्यांच्या स्वप्नातलं घर हे काहीतरी असं असावं म्हणून, तर ते गाणं आपण ऐकूया आणि लगेच भेटूया रेनबो फंडेच्या उत्तरार्धात याच वाहिनीवर, FM रेनबोवर।

आणि नेहमीप्रमाणेच आपण वळणार आहोत आपले आजचे पद्म मानकरी यांच्याकडे. आजचे पद्म मानकरी आहेत सीमांचला पात्रो. त्यांचा जन्म 1927 साली 2 फेब्रुवारी रोजी ओडिशामधल्या गंजम जिल्ह्यातल्या दीक पहाडी या ठिकाणी झाला, बोमकेई गावात झाला. सुरा पात्रो आणि बंगारी देवी यांचे ते पुत्र आणि कुटुंबाला कलेची पारंपरिक आवड होती. त्यांचे वडील सुरा पात्रो हेच त्यांचे

एक गुरु झाले आणि त्यांनी आपल्या पुत्राला सीमांजला यांना नाटकाचं प्रशिक्षण दिलं. विशिष्ट ही जी कला आहे ओडिशामधली, ज्याच्यामध्ये प्रल्हाद नाटक हा एक नाट्य प्रकार आहे, तर तो नाट्य प्रकार साकार करणारे सीमांचल पात्रो त्यांच्या ह्या कलेसाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. सीमांचल पात्रो यांच्या वडिलांनी त्यांना प्रल्हाद नाटकाचं प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या भूमिका वठवण्यासाठी अनेक गुरूंच्या हाताखाली सीमांचल यांनी कठोर प्रशिक्षण घेतलं आणि मग ह्या नाटकातील संवाद फेक, राग, ताल, थानी म्हणजे शैलीबद्ध मुद्रा यावर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. वयाच्या 20व्या वर्षीच पात्रो हे प्रसिद्धीला आले आणि त्यांच्या ज्या वेगवेगळ्या भूमिका होत्या त्यापैकी हिरण्यकश्यपूची भूमिका ही त्यांची खास होती. आजही ते त्या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी स्वतः लक्ष्मी नृसिंह नाट्य कला संसद मंडळाची स्थापना केली आणि अनेक विद्यार्थ्याही घडवलेत, अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं. हे जे प्रल्हाद नाटक आहे त्याचं वैशिष्ट्य असं की पारंपरिक पद्धतीने 12 तासापर्यंत हे नाटक चालतं, ज्याच्यामध्ये नायकाला शास्त्रीय ओडिसी संगीताच्या 35 पेक्षा जास्त रागांमध्ये 300 हून अधिक गाणी गावी लागतात. पात्रो यांची जी उच्च पट्टी होती, दमदार आवाज होता, त्यामुळे त्यांची भूमिका राक्षसराजाची ते जे करायचे ती अविस्मरणीय बनली. त्यांच्या इतर भूमिकाही गाजल्या पण हिरण्यकश्यपू त्यांचा त्यांच्यासारखा अन्य कुणीच साकारू शकत नाही असं तिथे म्हटलं जातं. तर त्यामुळे सीमांचल पात्रो हे एक भारतीय कलेला पुढे नेणारं व्यक्तिमत्व, त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. यानंतर ठीक 7:10 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र. मग लगेच भेटूया 7:20 रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. ऐकवत रहा FM रेनबो.

0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 जणांचा तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
1: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे.

0: पाठीमागे कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे, त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले.
1: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते. मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. एआयचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल एआय हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपरफुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीय पंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
2: या तृतीयपंथीयांकडे पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असताना असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीयपंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहेत आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आजमितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठं तरी हातभार लावल्यासारखा होईल. आता या प्रशिक्षणानंतर जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथी यांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.

0: जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमानता आणण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दलाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉ नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक नि स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथे नो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्युझिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा.
1: एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्स. आणि आजचा दिवस खूपच खास, 30 मे, कारण आजच्याच दिवशी 30 मे 1934 रोजी मुंबई आकाशवाणी केंद्राची सुरुवात झाली होती. आकाशवाणी मनोरंजन आणि माहिती दोघांचंही समसमा संयोग साधणारं माध्यम आणि संपूर्ण देशभरात जितकी सगळी केंद्र आहेत त्या केंद्रांमध्ये मुंबई आकाशवाणी केंद्राचा दबदबा म्हणण्यापेक्षा सुद्धा त्याचं नाव आणि अत्यंत विचारपूर्वक सर्जनशील पद्धतीने सादर केले जाणारे कार्यक्रम हे मुंबई आकाशवाणीचं वैशिष्ट्य आहे. आपण अनेक जण अनेक वर्ष मुंबई आकाशवाणी ऐकत आला आहात आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम किंबहुना वेगवेगळ्या कार्यकारी जे निर्माते इथे होऊन गेलेत त्यांनी मुंबई आणि मुंबईच्या बाहेरच्या मंडळींनाही काय आवडेल याचा व्यवस्थित अंदाज घेत सादर केलेले अनेकविध कार्यक्रम हे मुंबई आकाशवाणी केंद्राचं वैशिष्ट्य आहे. अत्यंत नामवंत व्यक्तिमत्वांनी या केंद्रासाठी काम केलेलं आहे. या केंद्रामध्ये आपल्या कलेचं भांडार त्यांनी खुलं केलेलं आहे. त्या सगळ्यांची आठवण करत मुंबई आकाशवाणी केंद्र 30 मे 1934 आज हा जो स्थापना दिवस आहे त्याचा आठव करत आहोत आपण एफ एम रेनबोवर 107.1 मेगा हर्ट्सवर. आणि आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या या एफ एम रेनबो वाहिनीवरनं आपल्याशी हा संवाद साधत असताना विलक्षण आणि विशेष आनंदही होत आहे.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर. विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा. 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
2: FM रेनबो 107

सातांश एक मेगा हर्ट्स आणि आजचा दिवस 30 मे. आज आहे गोवा राज्य स्थापना दिवस. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेलं निसर्गरम्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि भारतातलं सगळ्यात छोटं राज्य, आपलं शेजारी राज्य म्हणजे गोवा. आणि आजच्या दिवशी हा राज्यदिन जो साजरा केला जातो त्याच्यामागे विशिष्ट कारण आहे. 30 मे 1987 या दिवशी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आणि ते भारताचं 25वं राज्य बनलं. त्यामुळे हा दिवस दरवर्षी राज्यगौरव दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. आपण सगळेच जण जाणतो की गोवा अनेक वर्ष परकीय सत्तांच्या अधिपत्याखाली होतं. 1510 पोर्तुगीज सत्तेखाली असलेला गोवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल 14 वर्षांनी स्वतंत्र झाला. म्हणजे 14 वर्ष ते गोवा पोर्तुगीजांच्याच ताब्यात होतं. पण हा सगळा जो इतिहास आहे त्याच्या पलीकडे विलीनीकरणानंतर गोवा केंद्रशासित प्रदेश होता. पण गोव्याची वेगळी सांस्कृतिक ओळख, भाषा आणि परंपरा जपण्यासाठी स्थानिक लोकांनी केंद्रशासित प्रदेश म्हणून नाही तर स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी सातत्याने लावून धरली होती. आणि या मागणीची दखल घेत 30 मे 1987 रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला आणि त्यामुळे आजचा हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. तसं बघायला गेलं तर वेगळं राज्य म्हटलं तरीसुद्धा गोवा आणि महाराष्ट्र यांचे ऋणानुबंध आणि इतकी जवळीक या राज्याबद्दल असलेली अनेकविध कलावंत, कलाकार, कवी, लेखक यांनी समृद्ध अशी ही भूमी. आणि त्यामुळेच राधा मंगेशकर यांच्या स्वरात बाभ बोरकर, बाकी बाब यांनी केलेलं गोव्याचं वर्णन यानंतर ऐकूया FM रेनबोवर.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz. आणि नेहमीप्रमाणेच वळणार आहोत आपल्या चहा पुराणाकडे. आपण जपानी, चायनीज, त्यानंतर कोरियन ही चहा संस्कृती पाहिली. आज वळणार आहोत मोरोक्कन चहा संस्कृतीकडे. आणि ही संस्कृती अते या पेयाभोवती केंद्रित असलेली एक परंपरा आहे. अते म्हणजे विशिष्ट पद्धतीचा चहा, त्याच्यामध्ये पुदिन्याची पानं आणि भरपूर साखर यांचं मिश्रण म्हणजे अते. पाहुणचार आणि मैत्री यासाठी मोरोक्कन मंडळी हे पेय त्यांच्या घरी आलेल्या अतिथींना देतात. आणि विशेष म्हणजे की हे पेय ज्या पद्धतीने दिलं जातं, म्हणजे हा चहा ज्या पद्धतीने दिला जातो ती सुद्धा एक कला आहे. म्हणजे तो चहा ओतणं हे सुद्धा एक खास काम असतं, असं उंचावरून कपामध्ये ओतणं वगैरे वगैरे. बरं, यामध्ये काय होतं तर पारंपरिक त्यांच्याकडे ज्या धातूची ज्यांच्याकडे जी किटली असते त्याच्यामध्ये चहा, साखर आणि पुदिना घालून ते पाणी उकळलं जातं आणि त्यानंतर छान सुंदर ग्लासांमध्ये ओतून ते पाहुण्यांना दिलं जातं. पण हा चहा 3 ग्लासांमध्ये दिला जातो. पाहुण्यांना 3 ग्लास चहा देण्याची पद्धत ही मोरोक्कोमध्ये आहे. कारण तिथं असं एक मानणं आहे की प्रत्येक ग्लासामधली चहाची चव ही वेगळी असते. पहिला पेला आयुष्यासारखा कडू, दुसरा प्रेमासारखा तीव्र, तर तिसरा मृत्यूसारखा सौम्य. आणि म्हणून 3 पेल्यांमध्ये चहा देणं तिथे शिष्टाचारामध्ये महत्त्वाचं मानलं जातं. तर त्यामुळे आणि सगळ्यात ह्या चहाचं वैशिष्ट्य म्हणजे पुदिन्याचा तिथे होणारा वापर. तर त्यामुळे ही मोरोक्कन चहा संस्कृतीसुद्धा खास विशेष, तिच्याबद्दल जाणून घेतलं आपण FM रेनबोवर 107.1 MHz वर.

आणि आता वेळ झाली आहे अज्ञात मुंबई या आपल्या मालिकेची. ऐकूया हा आजचा भाग.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळी कोळीवाड्याची देवता श्री गोल्फा देवी हिच्या स्थापनेविषयीचा दुसरा भाग.
1: गोल्फा देवीची जत्रा नजीकच असलेल्या प्रभादेवीच्या जत्रेप्रमाणे दरवर्षीच्या पौष पौर्णिमेला भरते. जानेवारी महिन्यात येणाऱ्या या पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हणतात. गोल्फा देवीच्या वार्षिक जत्रेच्या आदल्या रात्री मंदिरात सामुदायिक अभिषेक आणि हरिपाठ केला जातो. नंतर देवीला नवी साडी नेसवून अलंकारानं सजवतात. यात्रेच्या दिवशी पुन्हा देवीची पूजा केली जाते आणि नंतरच भाविकांसाठी मंदिर खुलं केलं जातं. या दिवशी हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. लग्नानंतर वरळीगाव सोडून गेलेल्या सासूरवाशिणी किंवा इतरत्र राहण्यासाठी गेलेले वारली गावचे ग्रामस्थ या दिवशी आपल्या कुटुंबासहित देवीच्या दर्शनासाठी येतात. पहाटेत सुरू झालेली गोल्फा देवीची जत्रा अगदी उत्तर रात्रीपर्यंत सुरू राहते. या जत्रे व्यतिरिक्त चैत्र शुद्ध अष्टमीला भवानी उत्पत्ती महोत्सव आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या 9 दिवसांच्या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव देखील गोल्फा देवीच्या मंदिरात साजरा केला जातो. वरळीच्या गोल्फा देवीच्या जत्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या जत्रेसाठी काठियावाडी गुजराती भाविक अगदी मोठ्या संख्येनं येतात. वाघरी समाजाच्या या भाविकांची राजस्थानी वळणाची गुजराती आहे. या देवी पूजकांच्या समाजातले दरवर्षी देवीला निशाण अर्पण करतात. काठियावाडी लोकांनी या जत्रेला येण्याची परंपरा अत्यंत जुनी असल्याचं वरळी कोळीवाड्यातले रहिवासी सांगतात. वाघरी समाजानं मुंबईत काही ठिकाणी गोल्फा देवीची मंदिरं स्थापन केली असल्याची माहिती मिळते. काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे. या समाजातल्या जाणकारांशी चर्चा करताना समजतं की मूळ गुजरातमधल्या या समाजाचा राजा सोलंकी घराण्याचा होता. या राजाची देवता शाकंभरी असल्यानं ते गोल्फा देवीच्या रूपातल्या देवीला पूजतात.
2: सोलंकी हे आडनाव चालुक्य आडनावाचा अपभ्रंश आहे असं महिकावतीची बखर लिहिणारे इतिहासाचार्य वी का राजवाडे आणि त्याच नावाचं दुसरं पुस्तक लिहिणारे अशोक सावे यांनीही म्हटलंय. राजा प्रताप बिंब चालुक्य घराण्याचा होता. त्याची कुलदेवता होती शाकंभरी. त्यामुळेच त्याचे प्रजाजन असलेल्या वाघरी समाजानं गोल्फा देवीला पूजायला सुरुवात केली हे पुन्हा राजा बिंब आणि गोल्फा देवी यांचा संबंध प्रस्थापित करणारं गृहीतक आहे. गोल्फा देवीचा कौल घेतल्याशिवाय वरळी गावात कोणतंही खाजगी किंवा सार्वजनिक कार्य केलं जात नाही. देवीचा कौल घेण्याची परंपरा देखील अत्यंत प्राचीन असून ती आजही कटाक्षानं पाळली जाते. या मंदिरातल्या गोल्फा देवी व्यतिरिक्त हरबा देवीलाही कौल लावला जातो. साकबा देवीला मात्र कौल लावला जात नाही. असं का? याचं उत्तर तशी प्रथा आहे या पलीकडे आज तरी कुणालाही देता येत नाही. पण गुजराती वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा संबंध लक्षात घेऊन कुणाच्याही श्रद्धेला धक्का न लावता या प्रथेविषयी एक तर्क करता येतो. शाकंभरी देवीचं एक स्थान राजस्थानातल्या सीकर जिल्ह्यात आहे. तिथे या देवीला सकराई माता किंवा सकराय माता असंही म्हणतात. गोल्फा देवीच्या दर्शनाला येणाऱ्या वाघरी लोकांची भाषा गुजराती राजस्थानी वळणाची आहे हे लक्षात घेतलं

0: तर सकराईचा उच्चार सकलाई असा होऊ शकतो. आणि आश्चर्य म्हणजे लोकभवनात असलेल्या गुंडी देवीला कोळी समाज सकलाई या नावानेही पुजतो. याच सकलाई नावाचा अपभ्रंश होत होत हे नाव सकबाई सकबा असं झालं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं खरंच झालं असेल तर गोल्फा देवीच्या मंदिरातली साकबा देवी म्हणजे शाकंभरीच ठरते. आणि साकबा देवी हीच शाकंभरी असेल तर एकाच मंदिरातल्या दोन शाकंभरी मातांना कौल कसा लावणार? या प्रश्नाला उत्तर नसल्यानं केवळ गोल्फा देवी या प्रमुख देवतेलाच कौल लावला जात असावा असं म्हणता येतं.
1: वरळीच्या कोळीवाड्यात गोल्फा देवीच्या प्रमुख मंदिराव्यतिरिक्त कोळीवाड्याच्या सीमांचा रक्षणकर्ता चेडदेव, पाप विमोचनेश्वर, मारुती मंदिर यांची मंदिरं आहेत. प्रभू येशू आणि माता मेरी प्रार्थना स्थळ, पिराचा दर्गा अशी इतरही धार्मिक स्थळ आहेत. उत्तरेला समुद्राच्या किनारी वेताळाचं मंदिर देखील आहे. गोल्फा देवीप्रमाणे पाण्यातला वेताळ आणि आग्या वेताळ यांनाही कौल लावला जातो. कोळी बांधव समुद्रात मच्छीमारीसाठी जाताना वेताळ देवाला हात जोडल्याशिवाय आपली होडी पाण्यात ढकलत नाही. तो त्यांचा रक्षण करताय अशी त्यांची श्रद्धा आहे. नारळी पौर्णिमेचा उत्सवही वरळी गावात मोठ्या उत्साहात साजरा होतो. वरळीच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी बांधलेला एक किल्लाही या गावात असून वरळी सीलिंग वरून जाताना तो सहज नजरेस पडतो.

हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आत्ताच आपण अज्ञात मुंबई या मालिकेचा आजचा भाग ऐकला FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आणि आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या ह्या कार्यक्रमातनं निरोप घ्यायची. पण बाहेर तीव्र उष्णतेच्या लाटा जाणवत आहेत आपल्याला, त्यामुळे तहान लागली नसली तरी शक्य असेल तितकं पुरेसं पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचं पाणी सोबत ठेवा. ORS वापरा. लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस भरपूर प्रमाणामध्ये घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, त्यानंतर लेट्यूस, ह्या जास्त पाण्याचं प्रमाण असलेल्या भाज्या आणि हंगामी फळं भरपूर प्रमाणात खा आणि स्वतःचं उन्हापासून, उष्णतेच्या लाटेपासून रक्षण करा. आपला आजचा दिवस मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आरोग्यदायी जावो, कमी उन्हाचा खूप साऱ्या सावलीचा जावो. या शुभेच्छांचा निरोप घेताना आठवण करून देऊ इच्छिते, सकाळी 10 वाजता FM गोल्ड 100.1 MHz आमचे परममित्र गणेश आचवल असतील आपल्या सोबत, आणि दुपारी 2 वाजता FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा आमच्या पार्टनर येत आहेत रश्मी आंबडेकर. तेव्हा ऐकायला विसरू नका रेनबो आणि गोल्ड दोन्ही प्रसारण सेवा. जाता जाता हे मस्त फुलपाखरू आपल्या सोबत देते आणि रश्मी वारंग आपल्याला सांगते टाटा, बाय बाय, राम राम.

0: safety at the point of purchase. Hindustan Times carries a picture of Blue Origin's New Glenn rocket exploding in a massive fireball during a test on a Florida launch pad as the firm was preparing the vehicle for its fourth launch, slated to deploy a batch of satellites for Amazon's Leo. In its editorial, Breather for Now, For How Long?, the Times of India writes that as a tentative US-Iran deal awaits Trump's signature, the global economy is hoping for a break. But geopolitics, as well as politics in Trump camp and among Iran hardliners, means conflict can restart after a few months. And finally, demand for gold turning cold on steep duty hike. Under that headline, the Economic Times says that gold sales have fallen 70% on muted consumer sentiment, already hurt by surge in fuel and food prices. And with that, it's back to you, Naresh.
1: Thank you, Tanvi. And now, before we end the bulletin, the headlines once again. Center asks oil marketing companies to build 30 days LPG reserves as West Asia conflict persists. National Family Health Survey shows major gains in maternal and child health. Institutional deliveries rise to 90.6%. Myanmar President Min Aung Hlaing to arrive in India this morning on a five-day visit. IMD forecasts heavy rainfall and thunderstorms across several states in the country today. Indian athletes shine at Asian Under-20 Athletics Championships in Hong Kong, clinch seven medals, including four gold on day two. And in IPL cricket, Gujarat Titans beat Rajasthan Royals by 7 wickets to set up title clash with Royal Challengers Bengaluru. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात बीएसएफला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं बीएसएफच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या दोन नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शाह यांनी सांगितलं. डीएलआय अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन ऍप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली.

भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून याअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 मधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थमंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे.
एनसीआर अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण एनसीआर क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207

7 वरून काल 123 पर्यंत सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि IPL क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
1: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
4: नमस्कार
1: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्यासोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात, तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
4: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील, त्यांच्या समोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात, त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅम पासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडो किंवा पेढेगाठी जोडो म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडव. तसंच तेच जोडव पण त्याला जर मध्ये असे उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिऱ्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरी असेवरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
1: बरीच डिझाईन, हा
4: ज्याच्यामध्ये खडी लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवं आहे का म्हणतात, म्हणजे ती पूर्ण मोठेच्या मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून

0: जोडव्याचा एक जोड
1: हो
0: येतो, मग तो घेऊ तसा आहे.
1: बर
0: 5,000 रुपयापर्यंत सुद्धा येतो, चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्याबरोबर ज्या पैंजण हा नटण्या करताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्या करताय, तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणी विकली जातात चांगल्या प्रकारे, आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅम पासून पुढे 200 ग्रॅम पर्यंत येतं, जड असतात पैंजण. आग्र्याला बनतात, हुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाईज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं, त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते, पण ह्याला मात्र मजुरी 6% असते, याला डेकोरेटिव्हनेस असतो.
1: बरोबर.
0: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताच, जसं मी मगाशी सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक, तर आम्हाला पण हे करून द्या.
1: बरोबर. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
0: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून बायकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅमवरती विकले जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
1: मोडक साहेब, लाडक्या जावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.

मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. राज्य सरकार मराठा समाजाच्या हितासाठी सकारात्मक आणि पारदर्शकपणे कार्य करत असून संविधान, कायदा आणि न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करूनच निर्णय घेतले जातील अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मांडली. कोणत्याही समाजात तेढ निर्माण होईल असा निर्णय सरकार घेणार नाही आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यातील अंतरवारी सराटी इथं बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. जरांगे यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आणि काल जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र चर्चेतून समाधान न झाल्यानं जरांगे पाटील यांनी उपोषणाचा निर्णय कायम ठेवला. ऑपरेशन सिंदूरनं भारताची कोणत्याही चिथावणीखोर कारवाईला अचूक आणि ठाम प्रत्युत्तर देण्याची क्षमता सिद्ध केली असून नव्या सुरक्षा आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी एक नवा मापदंड निर्माण केला आहे असं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलं आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडला संबोधित करताना आज ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर हे राष्ट्राच्या दृढ इच्छाशक्तीचं प्रतीक असून तिन्ही सैन्य दलांमधील समन्वयाचं महत्व अधोरेखित करत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. पदवीधर कॅडेट्सनी व्यावसायिकता, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेची सर्वोच्च मूल्य जपावीत असं आवाहन त्यांनी केलं. लातूर जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत असून अनावश्यक इंधनाची अतिरिक्त खरेदी किंवा साठवणूक करू नका असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या इंधन पुरवठा आढावा बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागात सध्या मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा सतत उपलब्ध ठेवण्यात यावा, शेती मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना तसंच उद्योग व्यवसाय आणि जलसंधारणाच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात डिझेल तात्काळ उपलब्ध करून दिलं जावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं निकालोत्तर फेर तपासणी आणि फेर मूल्यांकनाची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत अधिक पारदर्शकता मिळावी आणि कोणत्याही शंका दूर करण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ही प्रक्रिया लावराबवली जात आहे. निकालानंतरची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि विना अडथळा पार पाडण्यासाठी मंडळ पूर्णपणे तयार असल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. फेर तपासणी उत्तरपत्रिकांच्या प्रती आणि फेर मूल्यांकनासाठी अर्ज करण्याबाबतची सविस्तर माहिती सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी निर्धारित वेळापत्रकानुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन मंडळानं केलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यभरात मोठी कारवाई करत 7 जिल्ह्यातील 12 आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवर धाड टाकली आहे. या कारवाईत तब्बल 73,24,656 रुपये किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. आक्षेपार्ह आणि भ्रामक जाहिरातींमधून विक्री केली जात असलेली तसंच दिशाभूल करणाऱ्या नावाचं औषध या स्वरूपातील औषधी जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितलं की भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तसंच अवैध औषध उत्पादन आणि विक्री विरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण पद्धतीनं राबवली जाईल. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, 1 अधिकारी आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांसह हडपसर पोलीस ठाण्यातील 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयकडे सोपवण्यात आला असून विषारी दारूचा पुरवठा, विक्री आणि यामागील संपूर्ण साखळीचा शोध घेतला जात आहे. या घटनेत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मिळून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. फुगेवाडी दापोडी भागात 12 तर हडपसर परिसरात 6 जणांचा मृत्यू झाला तर काही रुग्णांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. अधिक नफा मिळवण्यासाठी आरोपी योगेश वानखेडे

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा. उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादक शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाच्या सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं. गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी, गुळखांडसरी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, बिहार, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि कर्नाटकचा समुद्रकिनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या.

गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारतभेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराणविरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR वर आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. FM रेनबो वाहिनीचं हे प्रसारण आकाशवाणी मुंबईच्या मध्यम लहरी 1044 किलोहर्ट्स डिजिटल रिसिव्हर म्हणजेच DRM वर सुद्धा आपण ऐकू शकता. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात. मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार. आणि आज आपण 5 वाजेपर्यंत एकमेकांच्या बरोबर असणार आहोत. आत्ता मस्त मस्त निरीक्षणं असणार आहेत आपल्याबद्दलची. त्यानंतर सप्तरंगी साथमध्ये आज धमाल विषय घेऊन आलेली आहे. आणि नंतर नाट्यसंगीताची मैफल रंगणार आहे. त्यामुळे 5 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर आहोत. सुरुवात सुंदरशा गाण्याने करूया आणि निरीक्षणांकडे जाणार आहोत. बऱ्याच दिवसांनी आज दुपारी आपण भेटलो आहोत. त्यामुळे छान छान निरीक्षणं आपलीच आपल्याचबद्दल जो अभ्यास केला जातो आणि त्याचे निष्कर्ष त्याचे नोंदवले जातात आणि ही निरीक्षणं इतकी कमाल असतात की आपल्याला असं वाटतं की अरे आपण असे वागतो असं होतं आपल्या बाबतीत. आणि मग आपण असं नेहमी त्याच्यानंतर काही अशी घटना घडली की आठवतं आपल्याला ओ आपल्याबद्दल असा अभ्यास केला होता आणि माणूस असं वागतो. तर अशी काही इंटरेस्टिंग निरीक्षण आहेत. ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी.

स्मृतींची सावली किंवा असे थंड वारा वगैरे हे सगळं ऐकल्यानंतरच आत्ता बरं वाटतंय अशी परिस्थिती झाली आहे. कारण आजूबाजूला जी उष्णतेची लाट आपण सगळेजण अनुभवतोय, प्लीज स्वतःला सांभाळा त्यापासून. भरपूर पाणी प्यायचं आहे आपल्याला, किंवा आत्ता जी सीझनल फळं आहेत ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, किंवा भाज्या आहेत ज्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असेल, म्हणजे फक्तच पाणी नाही, स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपण चांगल्या करू शकतो त्या सगळ्या आपल्याला करायच्या आहेत. लहान मुलं असतील, सिनियर सिटिझन, विशेष करून एकटी राहणारे सिनियर सिटिझन असतील, किंवा प्रेग्नंट ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांची आपण म्हणजे ते स्वतः तर काही प्रमाणात काळजी घेऊ शकतात, लहान मुलं नाही ऑफकोर्स, पण ह्या बाकीचे जे दोन आहेत घटक तर त्यांची आपण सुद्धा काळजी घेऊ जर आपल्या आजूबाजूला असे कोणी असतील तर. आणि हो, काही जण ना फार छान गोष्ट करतात तर ती प्रत्येकच वेळ करायला हरकत नाही, म्हणजे आपल्याकडे डिलिव्हरी घेऊन येणारी जी माणसं असतात किंवा आपल्या घरापर्यंत जे काही पार्सल घेऊन येणारी माणसं असतात तर त्यांचं काम हे दिवसभरात या उन्हातच सुरू असतं की नाही, तर त्यांना जर काही पिण्याचं पाणी दिलं किंवा सरबत दिलं किंवा 2 मिनटं बसा घरात जरा भार उकडतं आहे बाहेर, अशा पद्धतीने जरी आपण त्यांना मदत केली तरी त्यांच्या कामामध्ये थोडासा दिलासा त्यांना मिळाल्यासारखं वाटू शकतं. कारण जरी आपण म्हटलं की काय बाईकवरनं तर जायचं आहे, किंवा तरीसुद्धा उन्हाच्या झळा ज्या सध्या बसत आहेत ह्या सीझनमध्ये आत्ता त्या प्रचंड आहेत, आणि त्याच्यापासून आपल्याला सगळ्यांनाच स्वतःचं रक्षण करायचं आहे आणि आपल्याबरोबर इतरांचं सुद्धा. मग सगळेच आले त्याच्यामध्ये, तुम्ही छोट्या छोट्या पक्षी मित्रांना, प्राणी मित्रांना जर पाणी ठेवलं वगैरे तर सगळ्यांनाच हायड्रेटेड ठेवूया एवढंच सांगायचं. आणि आपल्याबद्दलचं निरीक्षण करत असताना समजा काहीतरी असं घडलं आणि आपली चूक झाली असेल काहीतरी, तर काय असतं माहिती आहे जगभरातलं आहे हां हे, की आपण जर स्वतः चुकलो ना तर आपण नेहमी स्वतःच्या चुकांना, परिस्थितीच तशी होती, माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, म्हणजे सिच्युएशनमुळेच मला असं करावं लागलं असं आपण सहज म्हणतो. पण समोरची व्यक्ती जर काही चुकली किंवा समोरच्या व्यक्तीने जर असं काहीतरी वेगळं केलं तर त्याला मात्र आपण त्यांच्या स्वभावातच आहे ग, स्वभावच असा आहे, दोषच आहे स्वभावात असं म्हणतो. म्हणजे त्यावेळेला परिस्थिती नसते, त्यावेळेला त्या माणसाचा दोष असतो, आणि आपण जेव्हा चुकतो तेव्हा आपल्यासाठी मात्र ती परिस्थिती असते. हे युनिव्हर्सल आहे, हा आपल्याबद्दल केलेला अभ्यास आहे, हे आपल्याबद्दल नोंदवलेलं निरीक्षण आहे. यावर तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. पुन्हा 2 गाणी ऐकवणारे छान, आणि मग अजून काही निरीक्षणांकडे, काही म्हणजे एखाद दुसऱ्या निरीक्षणाकडे जाणार आहे.

107.1 MHz आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आपण भेटलो आहोत. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात. आज आपल्याबरोबर बऱ्याच दिवसांनी मी रश्मी आंबेडकर आणि स्वतःबद्दलचीच निरीक्षण ऐकताना काय भारी वाटतं ना. आणि असं होतं की आज जसं झालं असेल हो म्हणजे होतं आमच्या बाबतीत असं आपल्या बाबतीत होतं खरं. म्हणजे आपण लगेच म्हणतो की नाही मला असं नव्हतं वागायचं पण समोरच्याबद्दल हां म्हणजे ही निरीक्षणं अभ्यास करूनच नोंदवलेली आहेत. पुढचं बघा किती भारी आहे किती इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये म्हणजे मित्रमैत्रिणींचा जेव्हा ग्रुप असतो विशेष करून मी नातेवाईकांचा म्हणत नाही आहे मित्रमैत्रिणींचा जेव्हा ग्रुप असतो तेव्हा कोणी ना कोणीतरी अशी एक व्यक्ती असते आपला मित्र किंवा मैत्रीण जी प्रचंड सार्कास्टिक असते. म्हणजे तिला तसंच बोलण्यामध्ये काय आनंद मिळतो तुला असं बऱ्याचदा आपल्या मनात येऊन जातं किंवा काही वेळेला आपण तोंडावर सुद्धा बोलतो प्रत्येक वेळेला असं वाकड्यातच बोलायला हवं का वगैरे वगैरे. तर अशा मित्रमैत्रिणींबद्दल असं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे. ही सगळी निरीक्षणं युनिव्हर्सल आहेत हां म्हणजे जागतिक स्तरावर अभ्यास झालेली की असे जे मित्र किंवा मैत्रिणी असतात ज्या सार्कास्टिक बोलत असतात सारखं टोचून बोलत असतात त्या त्यांच्या मैत्रीबद्दल प्रचंड प्रामाणिक असतात. म्हणजे मित्रांना मदत करायची वेळ येते मित्रांच्या बाजूने काही बोलायची वेळ येते त्यांच्या संकटामध्ये मदत करायची जेव्हा वेळ येते तेव्हा हे मित्र असतात ते खूप पुढे असतात आणि ते कधीच आपल्या मित्रमैत्रिणींची साथ सोडत नाहीत. प्रचंड प्रामाणिक असतात ते आपल्या मैत्रीच्या बाबतीत असं एक निरीक्षण आहे. आणि हे किती भारी आहे ना म्हणजे एकीकडे आपण त्या मित्र किंवा मैत्रिणीला म्हणत असतो की सार हां ही ना ही अशीच तू अजून कशी नाही बोललीस तू बोल ना बोल बोल हां येऊ दे मनातले येऊ दे बाहेर असं आपण म्हणत असताना दुसरीकडे मात्र त्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल 100% आपण असे निश्चिंत राहू शकतो की ही किंवा हा आपल्याबरोबर कायम असणार आहेत. अशा पद्धतीने ते बोलतात म्हणजे काय की असं सगळ्यांनीच असं सारखं चांगलं काय छान गोडगोड बोलायचं कोणीतरी पाहिजे ना नाही ये असं नको करू सांगणारं अशा पद्धतीचा त्यांचा अप्रोच असू शकतो. पण असे मित्रमैत्रिणी हे नेहमी आपल्या बरोबर असतात जे सार्कास्टिक असतात. दुसरं निरीक्षण आजचं आणि आता मात्र थांबणार आहे कारण छान छान गाणी ऐकवणार आहे. यानंतर पंकज मोहोड प्रणव शिंदे शुभलक्ष्मी मस्तकार के राघव कुमार दशरथ कदम नीलांबरी कुलकर्णी कमलाकांत जाधव स्मिता पालकर श्रीपाद जोशी चंद्रशेखर मुळेकर सुनील आणि स्वप्नाली जोशी रजनीकांत पाटील अशोक पाटील श्रेय मिलेश गजानन राऊत

विठ्ठल मसळेकर ह्या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात मेसेजेसच्या माध्यमातून सहभाग नोंदवलेला आहे. गाणी ऐकवतीय जाता जाता दोन, त्यानंतर मराठीतल्या बातम्या असतील आणि आपण भेटणार आहोत 3:10 सप्तरंगी 7 या आपल्या कार्यक्रमामध्ये.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थानाचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन RDF इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास CID सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचाच 40वा स्थापना दिवस. आजच्या दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आपण भेटलो आहोत. सप्तरंगी साथ हा कार्यक्रम आपला सुरू झाला आहे आणि मी रश्मी आंबेडकर आपलं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आज मी भेटली आहे आणि जर असं आपल्याला असेल की आता आज चित्र गोष्ट आपण ऐकणार आहोत तर नाही, आज थोडासा वेगळ्या हलक्या फुलक्या विषयावर बोलूया कारण बाहेर इतकं प्रचंड उकडतं आहे. म्हणजे तुमचं निरीक्षण आहे का की जनरली असं होतं की संध्याकाळी 5-6 वाजल्यानंतर थोडं बरं वाटतं दुपारचे, म्हणजे आत्ता उन्हाळ्यामध्ये दुपार जरी खूप उष्ण असली तरी संध्याकाळचं बरं वाटतं, हे गेले काही दिवस होत नाही आहे आणि आपल्याला पूर्ण काळजी घ्यायची आहे स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची. उन्हापासून आपल्याला वाचायचं आहे, हायड्रेटेड ठेवायचं आहे स्वतःला आणि जर कुठे अशी इमर्जन्सी आली आपल्याला वाटलं तर 112 नंबरवर लगेच कॉल करून सांगायचं की काय इमर्जन्सी आहे या उष्णतेच्या लाटेमुळे निर्माण झालेली, कोणाला बरं नाही किंवा जे काही असेल तर त्या इमर्जन्सीमध्ये 112 हा नंबर आहे आपल्या मदतीसाठी. तर मी विचार केला की आत्ता एवढं सगळं उकडतं, आज शनिवार आहे, बऱ्याच मंडळींनी काही प्लॅन करायच्याऐवजी ते घरीच राहिले असतील आणि आपल्या आवडीचा एखादा सिनेमा बघणार असतील. तर आपण ना कालच मी सकाळी पटकन आनंदी होण्यासाठीची जी आपली कृती असते त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की असं आपल्याला अवॉर्ड मिळालं आहे वगैरे आणि असं आपण स्वतःच एक स्पीच देतोय असं बघायचं, म्हणजे इमॅजिन करायचं. काही काही मंडळी त्यांना सिनेमा इतका आवडतो आणि काही काही चित्रपटातली कॅरेक्टर्स ही इतकी जवळची वाटतात की त्यांना असं वाटतं की आपण जेव्हा आपण नसतो स्वतः तेव्हा आपण ते कॅरेक्टरच असतो की काय असं काही वेळेला वाटतं. मी आज तुमचं फेवरेट कॅरेक्टर कोणतं किंवा त्या कॅरेक्टरचा तुमचा फेवरेट डायलॉग कोणता असं नाही विचारत आहे. प्रश्न छान समजून घ्या. आज आपण सगळेजण एक सहभागी होणार आहोत कार्यक्रमामध्ये. काही काही चित्रपटांमधली कॅरेक्टर्स असतात विशेष करून हिरो हिरोईनचीच जी आपल्याला असं वाटतं की अरे हे म्हणजे मी अशीच आहे, माझंच दाखवलं आहे सगळं चित्रण, मी हेच कॅरेक्टर आहे. आणि मग थोडा थोडा प्रभाव ना आपल्या आयुष्यावर असा राहतो त्या कॅरेक्टरचा, इतका आपल्याला सिनेमा आवडतो. तर असं कुठलं कॅरेक्टर आहे का चित्रपटातलं जे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं

वाटतं की तो सिनेमा परत परत आपण बघतो आणि आपल्याला असं वाटतं की हे कॅरेक्टर म्हणजे मीच आहे. म्हणजे जब वी मेट जेव्हा आला होता तेव्हा भारतातल्या बऱ्याच मुलींना त्या गीत वाटायच्या, मैं मेरी फेवरेट हूँ, त्या गीतच वाटायच्या की हो मी पण अशीच बडबड करते, मी पण इतकंच बोलते आणि मी पण अशीच आहे, असं अशा पद्धतीचं फेवरेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतर, पण हे कॅरेक्टर मीच आहे जणू काही. असं तुम्हाला वाटतं का कुठल्या कॅरेक्टरबद्दल, मला सांगा, एकच सांगा. आणि भाषा कोणतीही असेल, सिनेमा कोणताही असेल, भाषा कुठलीही असेल, पण एक कॅरेक्टर सांगा. म्हणजे इतपत आपण जातो की कधीकधी आपली हेअरस्टाईल, कपडे, मेकअप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण आपण त्या कॅरेक्टरसारख्या केलेल्या असतात त्या त्या काळात. सांगा मला असं तुमच्या बाबतीत झालं आहे का, आणि ते कोणतं कॅरेक्टर आहे.

सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आपण भेटलोय आणि मी विचारलंय की असं एखादं चित्रपटातलं कॅरेक्टर, मग तो चित्रपट कुठल्याही भाषेतला असो, पण ते कॅरेक्टर बघितल्यानंतर आपल्याला असं वाटायचं आणि बराच काळ आपल्याला असं वाटत आलं, अजूनही कधी कधी वाटतं की हे कॅरेक्टर म्हणजे मीच आहे. आणि मग आपण तसेच कधी कधी बोलतो, ते डायलॉग्स आपल्याला पाठ झालेले असतात, कारण आपल्याला वाटत असतं की अरे हा तर मीच आहे किंवा ही तर मीच आहे. आणि आपली वेशभूषा, काही वेळेला आपली हेअरस्टाईलसुद्धा आपण तशी काही काळासाठी केलेली असते, नंतर बदल होऊ शकतात, पण बराच काळ किंवा आजही ते कॅरेक्टर तुम्हाला, तुम्ही जगता ते कॅरेक्टर असं म्हणूया, आपण जगतो ते कॅरेक्टर, मनात पॅरलली ते सुरूच असतं ते कॅरेक्टर कायम. तर तशा कॅरेक्टर्सबद्दल बोलतोय. बरेच छान छान मेसेजेस आपल्याला आलेत. प्रकाश शिंदे म्हणतात की टायटॅनिक या चित्रपटातलं जॅक म्हणजे जणू काही मीच आहे असं त्यांना वाटत आलं. त्याच्यानंतर प्रसन्न चक्रवर्ती यांनी सांगितलं की दिल चाहता है हा सिनेमाच असा होता की त्याच्यात इतकी वेगवेगळी कॅरेक्टर्स होती आणि प्रत्येक म्हणजे त्या काळात आलेलं ते तो सिनेमा आणि तेव्हाच्या तरुण पिढीला त्या तीन मित्रांपैकी कोणीतरी आपण आहोत असं बऱ्याच जणांना वाटलं होतं. त्यातलं अक्षय खन्नाचं जे कॅरेक्टर होतं सिद्ध, म्हणजे तो चित्रकार असतो आणि असं शांत, जरा थोडा इंट्रोवर्ट असा जो आहे, ते प्रसन्न चक्रवर्तीनं असं वाटायचं की मला असं नेहमीच वाटत आलं की मी तेच कॅरेक्टर आहे. प्रणव शिंदे यांनी त्यांचं आवडतं कॅरेक्टर, आवडतं नव्हतं विचारलं मी आज, मी असं विचारलंय की तुम्हाला असं वाटतं की ते कॅरेक्टर म्हणजे मीच आहे. नीलांबरी कुलकर्णी असं म्हणतात की वऱ्हाडी वाजंत्री या चित्रपटातली जी नायिका आहे, तर ते कॅरेक्टर म्हणजे त्यांना तेच वाटायचं, म्हणजे तिचा पोशाख, तिचं गोड हसणं, तशा वेण्या त्या घालायच्या, असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. आत्माराम खराडे म्हणतात की बरसात की एक रात या हिंदी चित्रपटातला नायक भारत भूषण याने जी रंगवलेली भूमिका होती ती मीच आहे असं त्यांना कायम वाटत आलेलं आहे. प्लीज मला स्पेसिफिक सांगा की कोणत्या चित्रपटातलं कुठलं कॅरेक्टर तुम्हाला असं वाटतं की मीच बहुधा तो असावा किंवा ती असेन असं. पंकज मोहन म्हणाले की माझं असं कुठल्याच भूमिकेबद्दल नाही आहे, क्या बात आहे, असं सुद्धा असू शकतं की नाही आहे मला नाही असं वाटत, पण काही जणांना फार म्हणजे असं वाटतंच असं ठळकपणे की नाही हे कॅरेक्टर म्हणजे ना ह्यांना कसं कळलं माझ्या आयुष्यात एवढं घडलंय, मीच आहे जणू काही असं वाटायला लागतं. तर तशा कॅरेक्टर्सबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतोय आणि त्याबरोबरीने छान छान गाणीसुद्धा ऐकतो आहोत.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद.

0: सप्तरंगी साथ मध्ये आपण भेटलो आहोत आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. आणि आज मी असं विचारलं की चित्रपटातलं एखादं कॅरेक्टर जे बघत असताना आपल्याला वाटायचं की मीच आहे, ही व्यक्ती म्हणजे मीच आहे. बऱ्याच आपल्या श्रोत्यांनी असं सांगितलं की आम्हाला असं नाही रिलेट होत, तेही तितकंच खरं असू शकतं. पण काही जणांना वाटतं की नाही, हे कॅरेक्टर म्हणजे माझंच कॅरेक्टर आहे. तर त्याच्याबद्दल आज मी विचारलं. कमलाकांत जाधव असं म्हणतात की राज कपूर यांची जी कॅरेक्टर्स असायची, मला वाटतं त्यांना अनाडी म्हणायचं असेल स्पेसिफिकली, की साधा भोळा, कधी कधी फसवणूक होणारा, असं कॅरेक्टर म्हणजे त्यांना ते स्वतःचं आहे असं वाटत असे कायम. शुभलक्ष्मी मस्तकार यांनी असं म्हटलंय की अभिमानमध्ये जया बहादुरी यांचं जे कॅरेक्टर होतं, तर त्यांना असं वाटायचं की तेच आहेत त्या, असं त्यांना वाटायचं नेहमी अभिमानमधलं कॅरेक्टर बघितल्यानंतर. त्याच्यानंतर सुरेश पाटील आणि अविनाश कडू ह्यांनी अभिप्राय नोंदवला आहे. विजेंद्र घाटोळ ह्यांनी सुद्धा अभिप्राय नोंदवला. आपला सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आत्ता. रजनीकांत पाटील यांनी सुद्धा अभिप्राय नोंदवला. मंगेश म्हात्रे ह्यांनी आवडत्या अभिनेत्याबद्दल सांगितलं, आज मी कॅरेक्टरबद्दल बोलते आहे. श्रीपाद जोशी यांनी अभिप्राय नोंदवला. स्मिता पालघर म्हणाल्या, मी वाट बघत होते खरं तर या कॅरेक्टरची, की शोलेमधली बसंती म्हणजे त्यांना असं वाटायचं की मीच आहे. शोलेमधली बरीच कॅरेक्टर्स खरं तर त्या काळामध्ये बऱ्याच जणांना वाटत असेल की मी म्हणजे हाच जय वीरू, आणि त्यात सुद्धा जय म्हणजे तो असं छान असं माउथ ऑर्गन वाजवणारा आणि एकदम असं कमी बोलणारा, तुम्हारा नाम क्या है बसंती असं विचारणारा. मगाशी आपण जे म्हणत होतो ना की एक मित्र असा असतो की जो मध्ये मध्ये सार्कास्टिक बोलत असतो खूप, पण तो खूप प्रामाणिक असतो आपल्या मैत्रीच्या बाबतीत. असं काहीतरी कोणीतरी सांगेल, मला पूर्ण खात्री आहे की मनात सुरू असेल हा विचार की कोणीतरी सांगावं की मी पण लगेच सांगेन. शिल्पा तोडणकर म्हणतात की अशी ही बनवा बनवी मधला अश्विनी भावेंचा रोल जेव्हा त्यांनी बघितला होता तेव्हा त्यांच्याकडे बघून मला माझीच आठवण आली किंवा माझ्यासारखीच वाटलं ते कॅरेक्टर, असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. सुनील आणि स्वप्नाली जोशी ह्यांनी मेसेज केला आणि त्यांनी आवडलेलं कॅरेक्टर सांगितलं आहे. त्याच्याशी रिलेट करताय तुम्ही? कॅरेक्टर सांगू का कुठलं? मोगॅम्बो खुश हुआ, या कॅरेक्टरशी रिलेट कसं काय करू शकतो कोणी, किंवा आपल्यासारखंच आहे ते असं कसं काय वाटू शकतं? प्रमोद राऊत यांचा मेसेज आहे. अशोक पाटील यांनीसुद्धा कार्यक्रमामध्ये अभिप्राय नोंदवला आहे. चारकोपहून किशोर यादव म्हणत आहेत की साहेब या चित्रपटातलं अनिल कपूरचं जे कॅरेक्टर होतं त्याच्याबरोबर ते खूप स्वतःला रिलेट करायचे. अरुण सोमवंशी ह्यांनीसुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवला. अजून वेळ आपल्याकडे आणि मी खूप सोपा प्रश्न विचारलाय की पडद्यावर एखादी भूमिका बघत असताना, एखादी व्यक्तिरेखा बघत असताना बऱ्याचदा असं आपल्याला वाटून जातं की ही व्यक्तिरेखा म्हणजे मीच आहे, जणू काय माझ्याच बद्दल बोललं जातंय, माझ्याच सारखा स्वभाव आहे, मला असेच कपडे घालायला आवडतात. म्हणजे मध्यंतरी तमाशा नावाचा सिनेमा येऊन गेला आणि त्यातलं रणबीर कपूरचं जे कॅरेक्टर होतं ते बघितल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं होतं की मीच आहे जणू काय हा. किंवा वेकअप सीडमधलं जे कॅरेक्टर होतं त्याचंच, ते बघितल्यानंतर काही जणांना असं वाटलं होतं सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना, मित्रांना विशेष करून, की हे म्हणजे मीच कॅरेक्टर आहे, हा माझंच सगळं चित्रण केलं आहे जणू काही. तर असं काही तुमच्या बाबतीत झालं आहे का? तर प्लीज मला आजच्या सप्तरंगी साथमध्ये नक्की सांगा. मस्त रंगतोय कार्यक्रम, तुम्ही छान छान कॅरेक्टर्स सांगतायत. अजून वेगवेगळे मी म्हटलं तसं की भाषेचं आपल्याला कोणतंच बंधन नाही, कोणत्याही चित्रपटातलं कॅरेक्टर सांगू शकता, नक्की सांगा.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

येस येस, आता कॅरेक्टर्स येत आहेत खऱ्या अर्थाने आणि असं आपण रिलेट करू शकू किंवा आपण रिलेट करत आलो आहोत कायम, अशी कॅरेक्टर्स यायला लागलेली आहेत. फिरोज यांनी जे कॅरेक्टर सांगितलं, डी डी एल जे मधलं शाहरुख खानचं जे कॅरेक्टर होतं ते म्हणजे प्रत्येकाला, म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे जो डी डी एल जे म्हणूनच ओळखला जातो, म्हणजे प्रत्येकालाच वाटायचं बहुतेक त्या काळामध्ये, अरे आपल्याला फुटबॉल पण खेळता येणार आहे, आपल्याला एकदम गाता बिता येणार, नाही नाही नाही नाही नाही नाही नाही, ते सुद्धा आपल्याला सगळंच जमणार आहे, आपणच आहोत समोर पडद्यावर, असं बऱ्याच जणांना त्यावेळेला वाटून गेलं असेल. प्रतिभा विचारे, येस मी या कॅरेक्टरचं खरं तर मी वाट बघत होते. क्वीन या चित्रपटातली राणी, म्हणजे कंगना रनौतने जे कॅरेक्टर केलं आहे राणीचं, तर ते सुद्धा बऱ्याच जणांना असं आपल्यामध्ये सुद्धा असं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे, आपण सुद्धा असे बदललो आहे, मी पण अशीच होते, असं बऱ्याच जणांना त्यावेळेला वाटलं होतं. त्यांना सुद्धा असंच वाटत होतं की त्या फार रिलेट करतात त्या कॅरेक्टरला. भाग्यश्री बोडस यांचा मेसेज आहे, आणि नाचगं घुमामधल्या राणीबद्दल त्यांनी सांगितलंय, मुक्ता बर्वेने जे कॅरेक्टर केलं होतं ते, की पूर्ण असं म्हणजे एक असं म्हणतो ना, गुंतून गेलेली एक आपली ती मैत्रीण, सगळं टाइम टेबलमध्ये तिच्या, आणि मग तिच्या बरोबर कोण आणि कसं कसं, सगळा सुंदर चित्रपट होता. तर दोन राणी आल्या लागोपाठ, हे क्वीन मधली राणी आणि एक नाचगं घुमामधली राणी. आपल्याला श्रेय राऊत, मिलेश राऊत यांनी सहभाग नोंदवलाय. हरिश्चंद्र

0: पाटील यांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे. विजयंत चितळे यांनी सांगितलं, जय महाराष्ट्र धाबा भटिंडामध्ये असलेला सयाजी निंबाळकर हे जे कॅरेक्टर आहे, तर ते त्यांना वाटतं की ते स्वतः तसे आहेत. किंवा गुलाबजाममध्ये सिद्धार्थ चांदेकर ह्याचं जे कॅरेक्टर होतं, तर त्यांना असं वाटतं की विचारांचं जर आपण त्याच्यावर जर अधिक भर दिला तर थॉट प्रोसेस किंवा विचार ह्याच्याबद्दल त्यांना सिद्धार्थ चांदेकर म्हणजे ते आहेत असं वाटतं बऱ्याचदा गुलाबजाममधलं. श्यामसुंदर काहीतरी टाईप करत आहेत, आपल्याला एक मेसेज आहे, तुमचं पण नाव सांगा. त्यांनी सांगितलं की त्यांच्या मिस्टरांना असं वाटतं की ते फ्रेंड्समधले मोनिका आहेत. आता ज्याने ज्यांनी फ्रेंड्सची सिरीज बघितलेली आहे, त्याची पारायणं केलेली आहेत, ती सहा कॅरेक्टर्स प्रत्येकाला माहिती आहेत, पाठ झालेली आहेत. आणि तो काळ एक असा होता की मित्रमैत्रिणींमध्ये जेव्हा गप्पा व्हायच्या तेव्हा फ्रेंड्समधल्या त्या कॅरेक्टर्सच्या नावाने एकमेकांना हाक मारली जायची की तू मोनिका सारखा आहेस, तू अमुक तमुक अशी सगळी. तर ह्यांना ते मोनिका सारखे वाटतायत. क्या बात आहे, कमाल. लंडनहून मेसेज आहे, मला तुमचं पण नाव जाणून घ्यायला आवडेल ज्यांनी मेसेज केला आहे ते. आणि मला आवडलं आहे की त्यांच्या हस्बंडला असं वाटतं, ऋषिकेश नाव आहे त्यांचं, तर ऋषिकेशना असं वाटतं की ते मोनिकासारखे आहे, मोनिकाशी रिलेट करतात ते, असं त्यांनी सांगितलं आहे. गणेश पाटील यांनी सुद्धा कार्यक्रमामध्ये सहमत आपलं सहभाग नोंदवला आहे. त्याच्यानंतर श्यामसुंदर यांनी त्यांच्या आवडीच्या कॅरेक्टरबद्दल सांगितलं. रघुनाथ खन्नुकर यांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे. मजा येते, थोडाच वेळ आता आपल्याकडे आहे, अजून काही कॅरेक्टर्सबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की जे आजही तुम्ही, म्हणजे तो चित्रपट कधीच येऊन गेला असेल पण आजही तुम्ही त्या कॅरेक्टरबरोबर स्वतःला रिलेट करता. आणि पडद्यावर जेव्हा जेव्हा तो चित्रपट लागतो, म्हणजे टी व्हीचा असो किंवा कसाही, मोबाईलचा, पडदाच म्हणूया, सिनेमा हा पडद्यावर बघायची गोष्ट आहे, हा, तर ते बघत असताना तुम्हाला नेहमी वाटतं की अरे मी मलाच बघते बहुतेक, किंवा हा मीच आहे असं आपल्याला वाटत राहतं. सांगा मला, थोडा वेळ आहे अजून आपल्याकडे.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 022-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आवश्यायिका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

आणि आता अगदी जाता जाता पद्मा कुलकर्णी यांना सुद्धा मुक्ता बर्वे यांचा नाचग घुमा चित्रपट बघताना त्यांचंच कॅरेक्टर असं वाटलं. रजनीकांत पाटील यांनी आपल्याला कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग नोंदवला आहे. अरविंद कुलकर्णी यांनी सुद्धा सहभाग नोंदवला आहे. विष्णू फडतरे यांनी असं सांगितलं की एक असं कॅरेक्टर आहे जे त्यांच्यासारखं दिसतं असं त्यांना बरेच जण म्हणतात. तर हा पण एक खूप इंटरेस्टिंग विषय असू शकतो. विठ्ठल कुलकर्णी यांनी आपल्याला त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. के राघव कुमार म्हणाले की जगाच्या पाठीवर मधले राजा परांजपे यांचं जे कॅरेक्टर आहे ते स्वतःला त्याच्याशी रिलेट करतात. गुलाब गायकवाड यांनी अभिप्राय नोंदवलेला आहे. आपल्याला मगाचा जो मेसेज केला होता मोनिका ते अपर्णा होत्या त्यांनी आवर्जून त्यांचं नाव इथे सांगितलेलं आहे. सगळ्यांच्या ह्या प्रतिसादाबद्दल आणि तुम्ही जो सहभाग नोंदवला आजच्या कार्यक्रमामध्ये त्यासाठी मनापासून आभार मानते. आपल्याला वसंत यांचा मेसेज आला होता आणि घरकुलमधला अरुण सरनाईक यांचं कॅरेक्टर आहे त्याच्याशी ते रिलेट करतात असं सांगितलं. महेंद्र भाई आणि वसुमती ठोसर यांनी सुद्धा कार्यक्रमामध्ये फोनच्या माध्यमातून सहभाग नोंदवला होता. आता मात्र या आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झाली आहे. सुंदरसं गाणं आपण ऐकणार आहोत आणि ते झाल्यानंतर आपण ठळक बातम्या ऐकणार आहोत आणि मग आपला दुसरा कार्यक्रम सुरू होईल.

3:58 झाले आहेत आणि आता आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतरवालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थांचा GR काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णय आणि संविधान यांच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश

समावेश आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथे झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पुनरीक्षण अधिकारी म्हणून ह्या सोहळ्याला उपस्थित होते. आणि मुंबई आणि महानगर क्षेत्रात महानगर गॅसने सीएनजी दरात प्रतिकिलो 2 रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे हा दर आता 86 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर पाईपद्वारे पुरवला जाणारा स्वयंपाकासाठीचा नैसर्गिक वायूही पीएनजी 50 पैशांनी महाग झाला आहे, त्यामुळे पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांपर्यंत वाढला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. आताच आपण ऐकल्यात ठळक बातम्या.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आय आर या ऍपवर सांजेच्या पारी हा कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार. आज शनिवार आहे. नाट्यगीतांची मैफिल आपली छान सजणार आहे. छान छान नाट्यपदं पुढले एक तास मी आपल्याला ऐकवणार आहे आणि या नाट्यपदांबरोबर एक सुंदरसा विषयसुद्धा आज आपण त्याच्यावर बोलणार आहोत. नाटकांना पुन्हा छान दिवस आता सुरू झालेत. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं सध्या रंगभूमीवर सुरू आहेत आणि अर्थात शुक्रवार शनिवार रविवार प्रयोगांची संख्या खूप जास्त असते. इतर दिवशी आहे पण ह्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात प्रयोग होतात आणि त्यानंतर मुख्य शहरांमध्ये हे प्रयोग झाल्यानंतर दौऱ्यावर निघतात ही नाटकं. तर आज आपण या दौऱ्यांबद्दल बोलणार आहोत. खूपच इंटरेस्टिंग आणि एक संस्कृती ज्याला आपण म्हणतो ना, नाट्य संस्कृतीबरोबर नाटकांचे दौरे निघणं ही सुद्धा एक वेगळी संस्कृती आहे आपल्या इकडची आणि खूप आधीपासून ती सुरू आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. त्याच्यात काय बदल झाले पेक्षाही या दौऱ्यांमुळे काय काय गोष्टी नाटकाला सुद्धा मिळतात, कलाकारांना सुद्धा मिळतात आणि प्रेक्षकांना सुद्धा मिळतात ह्याबद्दल आपण बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमात. आणि ह्या सगळ्या बरोबरीने सुंदर सुद्धा नाट्यपदसुद्धा आपण ऐकणार आहोत.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक। होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के यूट्यूब चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: सांजेच्या वारी ह्या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत आणि नाट्यपदांची छानशी मैफिल आपण सजवतोय। तुमचासुद्धा सहभाग अभिप्राय प्रतिसादाच्या माध्यमातून जरूर जरूर माझ्यापर्यंत पोहोचवा मेसेजेसच्या माध्यमातून। आणि आज आपण नाटकांच्या दौऱ्याबद्दल बोलत असताना, ही संस्कृती आपल्याकडची खरं तर फार आधीपासूनची आहे। म्हणजे जेव्हा अगदी आधीच्या काळातली संगीत नाटकं होती तेव्हापासून हे वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये नाटकाचे दौरे घेऊन जायचं, हे नाटक घेऊन जायचं दुसऱ्या गावामध्ये, हे फार पूर्वापार सुरू आहे। आणि यामध्ये सगळ्यात खूप छान गोष्ट घडते म्हणजे जे छोटी गावं आहेत किंवा जी छोटी शहरं आहेत जिथून कलाकार ज्यांना नाटकं बघायची तर असतात किंवा रंगभूमीवर सादर होणारे प्रयोग बघायचे तर असतात, पण मोठ्या शहरांमध्ये येऊन बघणं शक्य नसतं किंवा तशा पद्धतीचा संपर्क त्यांच्याकडे फार किंवा दळणवळण ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात नव्हतं, त्यावेळेला प्रेक्षकांसाठी कलाकारांनी त्या गावात पोहोचणं आणि त्यांच्यासमोर कला सादर करणं हा अत्यानंदाचा अनुभव असं प्रत्येकच कलाकाराचं मत होतं किंवा वैयक्तिक अनुभव आजही प्रत्येकाचे तसेच असतात की जेव्हा आपण वेगळ्या शहरात जातो वेगळ्या गावात जातो तेव्हा तिथे जे प्रेम मिळतं किंवा ज्या पद्धतीने ते नाटक रिसीव्ह केलं जातं, ज्या पद्धतीने रसिक प्रेक्षक त्याच्यात रंगून जातात, तो अनुभव तो भावनांचा आविष्कार हा खूप वेगळ्या प्रकारे कलाकारांपर्यंत पोहोचत असतो। आणि काही काही वेळेला आपल्याला मुलाखतींमध्ये कलाकारांचा सुद्धा अनुभव जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आवर्जून

मंडळी असं सांगतात की शहरात जितका प्रयोग रंगतो तितकाच किंवा कधी कधी त्याहीपेक्षा जास्त रंगतो गावांमध्ये जेव्हा आम्ही प्रयोग घेऊन जातो, असेही अनुभव काही कलाकारांनी त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगितलेले आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी नेमक्या होतात किंवा कशा पद्धतीने काय काय हायलाईट पॉईंट्स होते जेव्हा नाटकांचे दौरे निघायचे, आणि आता बदल झालेत त्याच्यात अर्थात, पण जेव्हा हे दौरे निघतात तेव्हा काय काय गोष्टी घडतात आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला सापडतात छान छान, त्याबद्दल अजून सविस्तर आपण बोलणार आहोत. पण नाट्यपद जास्तीत जास्त ऐकवणार आहे आणि मध्ये मध्ये मी आपल्याबरोबर संवाद साधणार आहे.

तीन नाट्यपदं आपण ऐकलीत लागोपाठ. त्यातलं पहिलं जे होतं सुहासिनी मुळगावकर यांच्या स्वरातलं, त्यानंतरचं अर्थातच प्रसाद सावकार यांनी गायलेलं नाट्यपद, आणि आत्ताचं मालिनी राजूरकर यांच्या स्वरात नाट्यपद आत्ता आपण ऐकलं. आणि ही मैफल आपण अशीच छान अजून रंगवत नेणार आहोत. आपलासुद्धा म्हणूयात आपण की छान दौरा निघालाय. नाटकाचा दौरा जेव्हा निघायचा तेव्हा सगळ्याच कलाकारांमध्ये अत्यंत उत्साहाचं असं वातावरण असायचं. आणि अर्थात ज्या गावामध्ये हा दौरा येणार आहे किंवा ज्या गावाने छोट्या शहराने हा दौरा आयोजित केला असेल तिथे सुद्धा तितकंच उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण अक्षरशः एकेकाळी असायचं. म्हणजे आता दौऱ्यावर जेव्हा हे सगळे कलाकार जातात तेव्हा विमानांचा वापर करतात किंवा स्वतःच्या गाड्यांनी जातात. काही काळापूर्वी नाटकाची बस निघायची आणि मग त्या नाट्यसंस्थेचं नाव असलेली ती बस जेव्हा रस्त्यावरून जायची तेव्हा आपण सगळेजण, म्हणजे आपण जे कलाकार इथे हे नाटकाचे प्रयोग त्याचा अनुभव घेतो, ती बस बघत असताना आपल्याला सुद्धा असं कळून यायचं की अरे निघाला दौरा कुठेतरी. आणि मग त्या बसमध्ये ओळखीचे कलाकार दिसायचे, त्यांचे चेहरे दिसायचे, पूर्ण बस अशी छान त्या चित्रांनी किंवा त्या नाटकाच्या नावाने कलाकारांची नावं असं सगळ्यांनी सजलेली अशी ती बस वाटायची, आपल्या नेहमीच्या बसपेक्षा वेगळी. आणि आपल्याला लगेच लक्षात यायचं, आता अर्थात बसेस असतात पण कलाकार बऱ्याचदा स्वतःच्या वाहनांनी त्या गावापर्यंत किंवा त्या शहरापर्यंत पोचतात. हा बदल आता जसजसा काळ पुढे जाणार तसतसे हे बदल होणारच आहेत. पण जेव्हा आधीच्या काळात हे सगळे दौरे निघायचे त्या दौऱ्यांच्या वेळेला खूप जुन्या काळात आत्तासारखे काही दिवसांचे हे दौरे नसायचे तर काही महिन्यांचे किंवा एक एक महिना असे हे दौरे असायचे. कलाकार तिथे जाऊन काही दिवस राहायचे आणि महिन्यांचे दौरे असायचे. त्याच्यामुळे बरेच प्रयोग तिथे सादर केले जायचे किंवा बैलगाड्या त्यांचा वापर केला जायचा. म्हणजे सगळंच, कलाकार असो, नाटकाचे सगळे सेट असोत, पडदे असोत, पूर्वी तर पडदे असायचे नाटकांचे, ते पडदे असोत, पेट्या, रंगभूषेचं सामान, वेशभूषेचं सामान, सगळं ह्या बैलगाड्यांच्या माध्यमातून जायचं. घोड्यागाड्या वापरल्या जायच्या. त्याच्यानंतर मग बस जेव्हा आली तेव्हा बसचा वापर व्हायला लागला. अशा वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे आणि काही काही जर शहरांमध्ये जायचं असेल तर जहाजांचा सुद्धा वापर केला जायचा या दौऱ्यांसाठी. आणि मग ते सगळं युनिट, सगळा जो समूह आहे कलाकारांचा, तो त्या गावात पोहोचायचा. आणि मग तिकडे पोहोचल्यानंतर आपल्याला माहिती, आपण ती जेव्हा सुवर्ण काळ होता संगीत रंगभूमीचा आणि दौरे निघायचे तेव्हा तंबूचे थिएटर्स बांधली जायची आणि त्याच्यामध्ये सगळ्या रसिकांना बसण्याची सोय केली जायची. गावांमध्येच थिएटर बांधलं जायचं, अक्षरशः स्टेज बांधला जायचा. म्हणजे किती ते सगळे कलाकारसुद्धा तयारीचे होते स्टेज बांधणारे, कारण त्यांना माहिती असायचं किती मोठा हवा आहे, कशा पद्धतीचा स्टेज हवा आहे, नाटकाची पूर्ण रिक्वायरमेंट बघून ते मोठे मोठे स्टेज बांधले जायचे, तंबू बांधला जायचा आणि सगळ्याची छान व्यवस्था त्याच्यामध्ये, कपडेपट, कपडे बदलण्यासाठीचं, त्या खोल्या कुठे होत्या हो अशा तंबूच्या थिएटरमध्ये, मग त्याची व्यवस्था, हे सगळं नियोजन म्हणजे एक सोहळाच जणू. आपल्या गावामध्ये असं काहीतरी उत्सवाचंच वातावरण असणार ना ही सगळी तयारी करायची. आणि आपल्या आवडीचे कलाकार येणार, ते आपल्यासमोर कला सादर करणार. त्यामुळे सकाळी जर समजा तंबूचं थिएटर बांधायचं काम, कलाकारांची व्यवस्था करण्याचं काम, स्टेज बांधायचं काम असं सगळं सुरू असेल तर ज्यावेळेला प्रयोग असतील त्यावेळेला आपण आपले ठेवणीतले छान छान कपडे घालून जायचं, सुगंधी काहीतरी म्हणे अत्तर म्हणा किंवा अजून काही फवारा असेल तर तो स्वतःवर शिंपडून जायचं, गजरे फुलं माळून जायचं. हा सगळा किती देखणा उत्सव होता ज्यावेळेला दौरे गावागावात जायचे, छोट्या शहरांमध्ये जायचं आणि तिथे नाटकाचं सादरीकरण व्हायचं. तंबू किंवा अशी थिएटर्स किंवा स्टेज बांधणं गावात हे फार अलीकडेपर्यंत तसं होत होतं, म्हणजे काही काळापर्यंत. आणि मग नंतर मग वेगळे त्याच्यामध्ये बदल होत गेले. पण एकंदरीत हा माहोल ज्याला आपण म्हणतो ना की सगळीकडे असं उत्सवाचं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण, ज्यांनी ज्यांनी हे दौरे अनुभवले असतील, लहानपणी जरूर आपल्यापैकी काही श्रोत्यांनी हे दौऱ्याचं वातावरण अनुभवलं असेल, त्यांच्या गावात किंवा शहरात नाटक येणार म्हटल्यावर आधी त्याची जाहिरात, सायकलवरनं कोणीतरी ओरडत जातंय किंवा रिक्षावर ओरडत जातंय किंवा तिथे माईक वापरलाय, लाऊडस्पीकर नसेल तेव्हा छान वेगवेगळ्या प्रकारे चौकात उभं राहून त्याची जाहिरात, हे किती सुंदर वातावरण अनुभवलं असेल तर जरूर मला ऐकायला आवडेल की कशा पद्धतीचं वातावरण तुम्ही अनुभवलंय. नाट्यपद ऐकणार आहोत पुन्हा, मी तीन ऐकवणार आहे एका पाठोपाठ एक आणि मग आपण पुढल्या आपल्या संवादाकडे जाणार आहोत.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आप की

नाटकांच्या दौऱ्याबद्दल आजच्या सांजेच्या परी या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत. शनिवार आज आपली नाट्यपदांची मैफल रंगते आणि ह्यामध्ये ऋतू बघून किंवा कुठल्या वेळी ते प्रयोग छान रंगतील ह्याची सुद्धा काळजी घेतली जायची की कुठला ऋतू हा छान असू शकतो. मला त्यानिमित्ताने आत्ता पुन्हा एकदा काही गोष्टींची आपल्याला आठवण करून द्यायची की सध्या उष्णतेची लाट आपण सगळेजण अनुभवतो आहोत आणि प्रचंड उष्णता आहे बाहेर, उन्हाळा तीव्र आहे आणि ह्या सगळ्यामध्ये काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावीच लागणार आहे. म्हणजे तहान लागली नसेल तरीसुद्धा मध्ये मध्ये थोडंसं शक्य तितकं पुरेसं पाणी पिणं हे आत्ता सगळ्यांना आपल्याला करायचं आहे. त्यानंतर ORSचा वापर, लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे म्हणजे नैसर्गिक जे रस आहेत ते, म्हणजे फक्तच पाणी नव्हे तर त्याबरोबरीने ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि लहान मुलं मगाशी आपण म्हटलं तसं की त्यांचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्या ज्या प्रेग्नंट मैत्रिणी आहेत त्यांची काळजी घेणं, सिनियर सिटिझन या सगळ्यांची सुद्धा आपल्याला त्यांची खबरदारी त्यांच्या बाबतीत घ्यायची. म्हणजे बघा, कधी कधी असं होतं की आपल्या पटकन लक्षात येत नाही की हे नेमकं आपल्याला कशामुळे होत आहे, तर ते उष्णतेमुळे सुद्धा होऊ शकतो. जेव्हा प्रचंड उष्णता असते तेव्हा म्हणजे पुरळ येतं काही काही वेळेला, काही जणांना सूज आल्यासारखं होतं, गोळे येतात पायांमध्ये, चक्कर आल्यासारखे होते, थकवा प्रचंड. बऱ्याच जणांचं आता सध्या होत आहे की इकडून तिकडे एक 10 मिनिटाचा प्रवास करतोय पण इतका प्रचंड थकवा आल्यासारखं होत आहे, त्याच्यानंतर चक्कर आल्यासारखं वाटतंय, मळमळतंय, उलटी आल्यासारखं वाटत राहतं. ह्या सगळ्या गोष्टी ह्या उष्णतेशी संबंधित आहेत हे कधी कधी आपल्या लक्षात येत नाही, तर त्यावर वेळीच काहीतरी त्याची काळजी घेणं, त्याच्याबद्दल खबरदारी काहीतरी आपल्याला घेणं हे फार आवश्यक आहे. आणि जर असं कुठे वाटलं की टोल फ्री नंबर आहे 112, जर काही असं वाटलंच की खूप आत्ता इमर्जन्सी आहे काहीतरी, तर तो टोल फ्री नंबरसुद्धा दिला. आणि आपल्याला सतत आपण बऱ्याच गोष्टी मोबाईलवर बघत असतो विरंगुळ्याच्या, मनोरंजनाच्या, पण त्याबरोबरीने आपल्याला कधी कधी ह्या वेदरबद्दल, आत्ता कसं आहे बाहेर एकंदरीत वातावरण, त्याच्याबद्दलचे जे अपडेट्स येतात ना, तर ते सुद्धा अपडेट्स सातत्याने चेक करणं, म्हणजे आपला जो हवामान विभाग आहे IMD त्याच्याकडनं काही काही वेळेला वॉर्निंग्स येत असतात, तर त्यावरसुद्धा आपण जर थोडंसं लक्ष दिलं की आज बाहेर जाणं गरजेचं आहे किंवा नाही हे त्याप्रमाणे जर ठरवलं तर थोडाफार आपल्याला त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊया. आणि प्रचंड उन्हाळा आहे बाहेर, तर आपल्याला छान ठेवायचं आहे स्वतःला आणि आपल्या बरोबरच्या सगळ्यांनासुद्धा, तर त्याचीसुद्धा आपण काळजी घेऊया. गाणी ऐकवते मध्ये मध्ये आणि आज नाटकांच्या दौऱ्याबद्दल आपण बोलत असताना अजूनही काही गोष्टी आहेत ज्या खूप सुंदर आहेत या दौऱ्याच्या दरम्यान होणाऱ्या, त्याबद्दल आपण बोलूया पण ह्या पदांनंतर.

लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आपण भेटलो आहोत आणि आपला कार्यक्रम सुरू आहे सांजेच्या पारी. आज नाट्यसंगीताची मैफिल आपण छान सजवली आणि वेगवेगळ्या प्रकारची नाट्यगीतं आपल्याला ऐकवत असताना नाटकाचे जे दौरे निघतात त्याच्याबद्दल आपण बोलतोय. काय काय घडतं ह्या दौऱ्यांमध्ये? एक तर ज्या शहरात हा दौरा येणार आहे तिथे उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण असतं, ह्याच्याबद्दल तर आपण थोडंसं बोललो. पण कलाकार मंडळी जेव्हा त्याच शहरात राहणारी असतात किंवा अगदी जवळजवळच्या शहरात राहणारी असतात, तिथून नाटकाच्या प्रयोगाला जाणं हे रोजचं त्यांच्यासाठी जेव्हा काम असतं, तेव्हा रोज ते त्यांच्या त्यांच्या घरी जातात आणि मग नंतर परत दुसऱ्या प्रयोगाच्या वेळेला एकत्र जमतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये बॉन्डिंग तर झालेलं असतं रिहर्सल्सच्या निमित्ताने म्हणा किंवा त्या कॅरेक्टर्सच्या निमित्ताने. पण जेव्हा दौऱ्यावर ही सगळी नाटकं जातात त्यावेळेला तो बॉन्ड अधिक चांगला होतो, नातं अधिक दृढ व्हायला मदत होते. कारण घरापासून सगळेच लांब आलेले असतात, एकत्र राहायची सोय एकाच ठिकाणी केलेली असते सगळ्यांची, जेवण सगळ्यांचं एकत्र येतं, मिळून सगळ्यांचं जेवण होतं, गप्पा होतात, बऱ्याचदा वैयक्तिक अनुभव सांगितले जातात, ज्या गोष्टी कदाचित प्रयोग संपल्यानंतर एकमेकांशी गप्पा होत नाहीत, काम झालं निघून गेलो, अशा पद्धतीचं जे वातावरण इतर वेळेला असतं ते जेव्हा दौरे निघतात तेव्हा एक त्याला कुटुंबाचं स्वरूप, ह्या सगळ्या कलाकारांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते कौटुंबिक स्वरूप त्याला येतं. मग बऱ्याचदा जर मनातल्या काही गोष्टी सांगायच्या असतील किंवा जर काही समस्या असतील त्यावर उपाय शोधणं, हे सगळे प्रकार या दौऱ्यांमध्ये खूप सहज होतं, ज्याला ऑर्गॅनिक म्हणतो ना आपण हल्लीच्या काळात, तर तशा पद्धतीने खूप सहजरित्या ते बंध किंवा ते संबंधसुद्धा खूप छान व्हायला हे दौरे कारणीभूत ठरतात. आपल्याला आपल्या श्रोत्यांनी आवर्जून एक गोष्ट सांगितली की नाटकाच्या बसेस जेव्हा बनवल्या जातात तेव्हा त्याच्यामध्ये कलाकारांच्या झोपण्याची सोय किंवा त्याची अरेंजमेंटच पूर्णतः वेगळी असते. मग ते सगळे जे सेट असतो त्याच्या फळ्या मोठमोठ्या ठेवता येणं, त्याच्यासाठी मोठी जागा असणं, झोपण्याच्या व्यवस्था व्यवस्थित असणं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे काही कोणाला त्रास होऊ नये ह्याची खबरदारी घेणं, त्यामुळे एक टेक्नॉलॉजी किंवा तशा पद्धतीचं किंवा एक तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणतो तसं आणि बांधणी ज्याला म्हणतो पण ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ह्या नाटकाच्या बसेसची व्हायची. आणि तो एक खूप म्हणजे इंजिनिअरिंगचा एक त्याचं डिझाईनचं एक तर एक वैशिष्ट्य आहे असं सुद्धा आपल्या काही श्रोत्यांनी सांगितलं. तर खरं आहे, ती बस बघितल्यानंतर ती किती वैशिष्ट्यपूर्ण असते ह्याचा अंदाज आपल्याला येतोच. त्यामुळे कलाकारांचं बॉन्डिंग आहे, त्या गावाचं एकत्र येणं आहे, सगळ्यांनी मिळून तो एक अनुभव घेणं संपूर्ण प्रयोगाचा संपूर्ण सादरीकरणाचा, हा एक खरंच खूप असा एक जादुई असाच एक शब्द त्याला आपण वापरू शकतो की एक जादुई अनुभव सगळ्यांचा असतो. म्हणजे सत्य आपल्या रोजच्या आयुष्यातून एका वेगळ्या जगात सगळ्यांनी एकत्रितपणे जाणं जेव्हा दौऱ्यावर आपण जातो तेव्हा अशा पद्धतीचा अनुभव सगळ्यांना येतो. आणि मग तो दौरा संपल्यानंतर कलाकार जेव्हा परतायला निघतात तेव्हा सगळ्यांनाच थोडंसं कसं तरी वाटत असतं पुन्हा नक्की या, लवकर या, वेगळं नाटक घेऊन या, गणपतीत या, अशा अनेक गोष्टींचं आमंत्रण आवर्जून कलाकारांना दिलं जातं. घरी जेवायला घेऊन जातात, घरचं काहीतरी खाऊ घालतात येऊन, हे सगळं प्रेम त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं असतं. सादरीकरण, व्यवसाय, प्रोफेशन ह्या सगळ्या बरोबरीने एक आपलेपणा, प्रेम आणि नाटक कलेवर आपल्या सगळ्यांचं असलेलं प्रेम ह्याच्यातून दर वेळेला आपण अनुभवतो, आपल्यापर्यंत ते पोहोचत असतं. तर नाटक, त्याचे दौरे, पुन्हा एकदा नाटकाकडे सगळेजण वळायला लागलेत आणि पुन्हा एकदा हा दौरा तो दौरा असं जेव्हा आपण वाचतो तेव्हा म्हटलं आज त्याच्याबद्दलच बोलूया. कारण खूप सुंदर अनुभव प्रत्येकच कलाकाराला आणि रसिकांना ह्या दौऱ्याच्या दरम्यान येत असतो. रजनीकांत पाटील, पंकज मोहोड, मिलिंद टिपणे, श्रीपाद जोशी, हरिश्चंद्र पाटील, विजया शिरपूरकर, त्याच्यानंतर उदय कुलकर्णी, शुभलक्ष्मी मस्तकार, किशोर पेडणेकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर, प्रकाश शिंदे, आत्माराम खराडे, श्यामसुंदर

त्यानंतर अखिलेश कारेकर, विजयंत चितळे, चंद्रशेखर भाटवडेकर, आनंद मोकाशी, मनीषा फणसे, दत्तात्रय आडत, शिल्पा तोडणकर, प्रणव शिंदे, निशा लुहार, मंगेश म्हात्रे या सगळ्या मंडळींनी फोन कॉल मेसेजेसच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे. आणि आता मात्र मी या कार्यक्रमात इथेच थांबते. उन्हापासून स्वतःची काळजी घेऊया. उष्णतेची लाट आहे, आपल्याला सगळ्यांना त्याच्यापासून जपायचं आहे, स्वतःला सुद्धा आणि आपल्या बरोबरच्यांना सुद्धा. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया. दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. मी रश्मी आंबेडकर आता इथे आपला निरोप घेते. काही पदं आपल्याबरोबर नक्कीच आहेत. ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई, FM रेनबो वाहिनी, न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. मी आता इथेच आपला निरोप घेते. नमस्कार.

नमस्कार, मी तुषार पवार। ऐकूयात काही ठळक घडामोडी। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वलीत पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली। मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थानाचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीतच राहून सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला। या तुकडीत 18 महिला कॅडेट्स 353 कॅडेट्सने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते। मुंबई आणि महानगर क्षेत्रात महानगर गॅसनं सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे हा दर आता 86 रुपयांवर पोहोचलाय। त्याचबरोबर पाईपद्वारे पुरवला जाणारा स्वयंपाकासाठीचा नैसर्गिक वायू इंधन देखील 50 पैशांनी महाग झालाय, त्यामुळे पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांपर्यंत वाढला आहे। ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.probono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. नागपूरच्या भांडेवाडीतील सीबीजी प्रकल्प

0: ची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी. यवतमाळमध्ये हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन. आणि येत्या 2 जूनपर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा इशारा. नागपुरात आज पावसाची हजेरी. आता सविस्तर बातम्या. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्धस्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहे. ऑपरेशन सिंदूरनं भारताची कोणत्याही चिथावणीखोर कारवाईला अचूक आणि ठाम प्रत्युत्तर देण्याची क्षमता सिद्ध केली असून नव्या सुरक्षा आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी एक नवा मापदंड निर्माण केला आहे असं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलंय. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडला संबोधित करताना ते आज बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बातच्या माध्यमानं आकाशवाणीवरून देशवासियांना संबोधित करणार आहे. हा कार्यक्रम उद्या सकाळी 11 वाजता प्रसारित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या भांडेवाडी इथं उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ड्राय डायजेशन आधारित सीबीजी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 300 कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीतून उभारण्यात आलेला हा प्रकल्प ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणार असून या माध्यमातून वेस्ट टू वेल्थ जनरेशन होत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.
1: या माध्यमातनं जो सगळा शहरातला कचरा आहे या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. यातनं जवळपास 28 TPD गॅस तयार होणार आहे. त्यासोबत जवळपास 120 TPD जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ते मॅन्युअर या ठिकाणी तयार होणार आहे. आणि जवळपास 400 TPD RDF तयार होणार आहे की जे आपल्या सिमेंट फॅक्टरीजला किंवा इतर ठिकाणी लागतं. हा देशातला पहिला असा प्लांट आहे की जो विदाउट टिपिंग फी या ठिकाणी संपूर्णपणे खासगी गुंतवणुकीतून करण्यात आलाय. हे जे मॉडेल आहे इतकं चांगलं आहे की ज्याच्यातनं पुढच्या काळात जेही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसणार नाही आणि वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करून त्या माध्यमातनं आपण काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत.
0: नागपूरचे महानगरपालिका आयुक्त डॉ विपिन यांनी देखील पुढील 2 वर्षात नागपूरला डम्पिंग मुक्त शहर बनवण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी ते महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा अधिकृत अर्ज दाखल करतील. 446 पैकी महाविकास आघाडीकडे 195 संख्याबळ आहे. परंतु आपण स्थानिकचे उमेदवार असल्यानं आणि निवडणूक ही गोपनीय असल्यानं विजय आपल्याच पारड्यात येईल असा दावा साहेबराव कांबळे यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज लोककल्याण डायग्नॉस्टिकला भेट देऊन प्रोजेक्ट सुश्रुतला या सिकल सेल आणि थॅलेसेमिया प्रतिबंध कार्यक्रमाचा आढावा घेतला. गेल्या 3 वर्षात या प्रकल्पांतर्गत सुमारे 1,15,000 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून 6.5-7% लक्षणविरहित वाहक आढळले आहे. मंत्री उईके यांनी या उपक्रमाचं कौतुक करत शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. राज्याचे माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबईत भाजपात प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का मानला जातो आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांचे प्राजक्त तनपुरे हे भाचे आहे. तनपुरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्यासारखा एक तरुण आणि अभ्यासू कार्यकर्ता आज भाजपसोबत जोडला गेला आहे असं सांगत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं भाजपात स्वागत केलं. दरम्यान प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल त्यांचे मामा जयंत पाटील यांना विचारलं असता तनपुरे यांचा प्रवेश करणं धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube

चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यवतमाळ जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार असून शेतकरी गटांच्या विविध कृषी उपक्रमांवर गुणांकन केलं जाणार आहे. स्पर्धेत मृदा आणि बीज व्यवस्थापन, पीक पद्धती आणि शेती तंत्रज्ञान, जैविक निविष्ठा आणि कीड रोग व्यवस्थापन तसंच क्षमता बांधणी आणि तंत्रज्ञान वापर अशा 4 टप्प्यांमध्ये मूल्यांकन होणार आहे. 4 स्तर यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विजेत्यांना गटांचा 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असून त्यांना राज्य, आंतरराज्य आणि जिल्हास्तरीय अभ्यास दौऱ्यांची संधी मिळणार आहे. महाविस्तार ऍप आणि सोशल मीडियाद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणाऱ्या गटांना 10 गुणांचा विशेष बोनस दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी 10 जूनपर्यंत गुगल फॉर्मद्वारे किंवा संबंधित गावाच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडे करता येणार आहे. प्रत्येक गावातून किमान 1 शेतकरी गट सहभागी होणं आवश्यक असून एका गटात 10 ते 20 सदस्य असणं बंधनकारक आहे. जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात काल आणि आज हरित आणि शाश्वत रेल्वे संचालन विषयावर विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आलं. मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संरक्षण, ई कचरा व्यवस्थापन, कापडी पिशव्यांचा वापर आणि पेपरलेस तिकीट प्रणालीला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. रेल्वे स्थानकांवर युटीएस मोबाईल ऍपद्वारे डिजिटल तिकीट बुकिंगबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात येत असून स्वच्छ, हरित आणि शाश्वत भविष्यासाठी जनजागृती केली जाते. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो, क्षयरोगाप्रती समाजामध्ये असलेले भेदभाव दूर करणं आणि त्यांना शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणं तसंच क्षय रुग्णांना आवश्यक औषधोपचार करून क्षयमुक्त करणं या उद्देशानं चंद्रपूरचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी क्षयरोग दूरीकरण मोहिमेचा आढावा घेतलाय. सद्यस्थितीत जिल्ह्यात 905 रुग्णांवर योग्यरित्या उपचार सुरू असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सोनाळा, सायखेड आणि पिंगळी परिसरातील सुमारे 800 हेक्टरवरील संत्रा बागा बाधित झाल्या असून अंबिया बहार आणि मृग बहार हे दोन्ही हंगाम उद्ध्वस्त झाले. गारपिटीमुळे झाडांवरील सुमारे 90% फळं गळून पडली असून अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही झाडं मुळासकट उन्मळून पडली आहे. यामुळे पुढील 2 ते 3 वर्ष उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. सोनाळा गावातील सुमारे 70% क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं. आगामी 2 जूनपर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं तर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णता कायम राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मागील 24 तासात विदर्भात नागपूर इथं सर्वाधिक 45° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 44° सेल्सिअस ते 45° सेल्सिअस दरम्यान आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 42° सेल्सिअसच्या पुढे आहे. नागपुरात आज संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या. गुजरातने हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. नागपूरच्या भांडेवाडीतील CBG प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी. यवतमाळमध्ये हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन आणि येत्या 2 जूनपर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा इशारा. नागपुरात आज पावसाची हजेरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात

0: यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्रं न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्रं मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला, विशेषतः MSME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. CUET UG 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर पोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6,000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी, साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत CNGच्या दरात 2 रुपये तर PNGच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.probono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ। तांत्रिक अडचणींमुळे CUET UG परीक्षेला विलंब। सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार। गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड। बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार। देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे। हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे। देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः SME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे। परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते। परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं NTA सांगितलं।

आहे. सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं. ही परीक्षा घेणाऱ्या TCS आयऑन संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल NTA सादर केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत. PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्त्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह 53 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनऊ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्त्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं. परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी DK शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. AIADMK 4 आमदारांना आमिष दाखवून TVK पक्षात घेतल्याचा आरोप AIADMK केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री SS कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या 4 आमदारांनी पक्षादेश न मानता TVK पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डची
संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळ इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यानिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रीवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार मंडळी, सुप्रभात. आपण ऐकत आहात 107 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू होते वंदन आणि मी आहे रश्मी पहांबरे आपल्याबरोबर, आणि आजच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा.

0: प्रार्थना भूपाळ्या पहाटेची मंगल गाणी दिवसाची सुरुवात प्रसन्न करते संतांची अभंगवाणी रोजच्या नव्या दिवसाची प्रसन्न भक्तिमय सुरुवात करण्यासाठी अवश्य ऐका वंदन 107.1 MHz FM रेनबो वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर दररोज पहाटे 5 वाजता वंदन.
1: काही भक्तिगीतं असतील आपल्यासाठी आणि त्याचबरोबर असतील काही सुविचार. कुठेही असा काही करा, एकत्र FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झाला आहे वंदन आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता. आपला व्हॉट्सअप क्रमांक आणि फोन नंबर आपल्याला माहिती आहे.

असताना भूपाळ्या पहाटेची मंगल गाणी दिवसाची सुरुवात प्रसन्न करते संतांची अभंगवाणी रोजच्या नव्या दिवसाची प्रसन्न भक्तिमय सुरुवात करण्यासाठी अवश्य ऐका वंदन 107.1 MHz FM रेनबो वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर दररोज पहाटे 5 वाजता वंदन

5:15 होत आहेत मंडळी वंदनीय कार्यक्रमात. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आपण सकारात्मक अशा विचारांनी करायला हवी. जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा काही वेळ असतो आपल्याला उठून आपली कामं सुरू करण्यासाठी. डोळे उघडल्याबरोबर असा काहीतरी चांगला विचार, असा काहीतरी चांगला हेतू आपल्या मनात असायला हवा, जेणेकरून आपला सगळा दिवस खूप छान सुंदर असा जाईल. कसं काय बुवा, हे शक्य आहे? नक्कीच शक्य आहे. विचार करायला काय हरकत आहे, नाही का? करून तरी बघा, करके देखो, अच्छा लगता है. आणि मग अशा विचार करायची सवय लागली की आपणच कृतीसुद्धा व्हायला लागते.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे गीत होतं मंडळी. आपल्यासाठी 5:23 होत आहेत आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो काहीतरी चांगलं करण्याची, आणि ती संधी आपणच शोधायला हवी किंवा समजायला हवी. स्वतःला कधीही कमी समजू नका, तुमच्यात खूप ताकद आहे. आणि ही ताकद कुठे आहे म्हणजे फक्त शारीरिक ताकदच हवी असं नाही, तर मानसिक ताकदसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि ती निश्चित तुमच्यात आहे. तेव्हा नवीन उगवत्या सूर्याबरोबर येणारा दिवस हा नवीन दिवस आहे. तो सूर्य कधी थकतो का, कंटाळतो का, किंवा त्याला आपण कित्येक गोष्टी आता या उन्हाळ्याच्या दिवसात म्हणत असतो की इतका ताप देतो आहे, उष्णता आहे, पण तरी तो नव्याने अस्त पावतो, नव्याने उगवतो. आणि म्हणूनच येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी संधी घेऊन येतो काहीतरी चांगलं करण्याची. स्वतःला कमी लेखू नका आणि जी काही आपली ताकद आहे